भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 226 बहुजिनसी नाम दशक 18 समास पहिला बहुदेव स्थान निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम। लहान थोर जणांना विद्या बुद्धी देणाऱ्या गजवदना, तुझा महिमा समजत नाही तुला नमस्कार असो। चारी वाचांमध्ये स्फूर्ती निर्माण करणाऱ्या सरस्वतीला नमन असो। तुझे निजरूप दांडतात असे थोडेच आहेत, हे ब्रह्मदेवा तू धन्य आहेस। सृष्टीची रचना करून नाना वेदशास्त्र भेद तू प्रगट केले आहेस। विष्णुदेवा तू विश्वाचं पालन करतो, आपल्या अंशाने त्याच्यात राहून सगळ्या जीवांना जगवतो वाढवतो। धन्य धन्य भोळा शंकर, त्याच्या देण्याला मर्यादाच नाही, तो निरंतर राम नाम जपत असतो। सगळ्या देवांचा देव असलेला इंद्रदेव आहे, इंद्रलोकीचं वैभव काय म्हणून सांगायचं। धन्य धन्य यमधर्म, सगळे धर्म अधर्म तू जाणतोस। प्राणीमात्रांचं गुपित तुला माहिती आहे, व्यंकटेशाचा महिमा मोठा आहे। उभ्यानं अन्न खातात, वडे गार्गे यांचा आस्वाद घेतात। वनशंकरी देवी तू धन्य आहेस, शाकभाज्यांचा आहार घेऊन भोजन करतात। गायीच्या शेपटासारख्या असलेल्या उडद्याच्या वड्यांच्या अखंड माळा दहीवडे खाताना समाधान होतं। खंडेराया, भंडाऱ्यामुळे तुझी पिवळी काळा झालेली आहे, कांदे आणि भरीचं रोडगे खाण्यास तू सिद्ध असतोस। धन्य धन्य तुझा भवानी, भक्तांवर प्रसन्न होते, तिचे गुणवैभव वर्णू शकेल असा कोण आहे। देवा धन्य धन्य पांडुरंगा, नाना अभंग गाणी याद्वारे तुझ्या अखंड कथेचा प्रवाह सुरू असतो। धन्य धन्य क्षेत्रपाळ देवा, तुझी लोकांना आवड आहे। राम कृष्ण आदी अवतार आहेत, त्यांचा महिमा अपार आहे, त्यांच्या उपासनेसाठी लोक तत्पर आहेत। सगळ्या देवांचं मूळ म्हणजे अंतरात्मा, भूमंडळाचे भोग त्याच्यामुळेच घडतात। त्याच्यातच नाना देव आहेत, नाना शक्तींची रूप त्यांनी घेतली आहेत। सगळ्याचा विचार करावा, किती वर्णन करावं। देव आणि नर अनेक होतात आणि जातात, कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सगळ्याची भोग प्राप्ती अंतरात्म्यालाच घडते। कोणता देह काय करतो, कोणता देह काय भोगतो, भोगी त्यागी वितरागी एकच आत्मा आहे। प्राणी अभिमानाला भुलले, देही माणसाकडे पाहत गेले, आतमध्ये असून देखील मुख्य अंतरात्म्याला विसरले। अरे या आत्म्याची चवळ पाहिल असं या भूमंडळी कोण आहे। अगाध पुण्य असेल तरच तो अनुसंधान करून राहील, त्या अनुसंधानामुळे सगळी किलमिश पाप जळून जातील। अंतर्निष्ठ ज्ञानीच हे विचार करून पाहू शकतात। अंतर्निष्ठ आहेत तितके तरले, आंतरभ्रष्ट आहेत तितके बुडाले। लोकांचे बाह्य आचार आणि लोकरूढी यांच्यामुळे वाया गेले। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपण नाम समास प्रथम।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. जगामध्ये प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे, किंबहुना आनंद नको असं म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो, मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद आणि समाधान का बरं न मिळावं? याला कारण असं आहे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठंही मिळणं शक्य नसल्या कारणानं त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असं मनापासून वाटलं पाहिजे, आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणं आवश्यक आहे. आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसं फार चांगली आहात, भगवंताचं नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचं प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटतं. तुमच्यापैकी प्रत्येकानं मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचं प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरं. तुमची परिस्थिती आड येते का? इथं मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचं प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही इथं आनंदानं राहा, मंदिरात जेवा आणि रामराम म्हणा असं मी सांगतो. पण या लोकांनी सुद्धा नामाचं प्रेम यायला परिस्थिती आड येते असं म्हटलं तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरं तर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असंच म्हणावं लागतं. वस्तू ही सत्य नसल्यामुळं तिचं रूप अशाश्वत असतं, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्यांना वस्तू आणि आनंद दोन्ही दिलं तर फारच बरं. मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला, तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकण्यात का? हे जसं खरं आहे त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागं लागणं बरं नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणामध्ये राहूया. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीमध्ये न घालवता नामस्मरण करावं. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार आणि अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, दर भागामध्ये आपण नाशिक मधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही सिद्ध पुरुषांच्या कथांचं अभिवाचन करतो आहोत. त्यातलीच आज सुद्धा एक अनोखी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आजच्या कथेचं नाव आहे तेजसूर्य डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी. तेव्हा वळूया आजच्या आपल्या या कथेकडे. डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी यांचे मूळ नाव लिंगेश मेलगिरी गौडा पाटील. त्यांना महाभागवत या उपाधीने गौरवण्यात आले होते. त्यांचा जन्म 20 मे 1889 रोजी कुर्तकोटी, जिल्हा धारवाड, कर्नाटक इथे झाला होता. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे त्यांचे गुरु होते. मराठी आणि कन्नड भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. ते करवीर आणि संकेश्वर पीठाचे शंकराचार्य होते. हिंदू धर्म आणि संस्कृत भाषेचा प्रसार तसंच शुद्धी कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी हे अत्यंत विद्वान, वेदांतविषयक ग्रंथांचा गाढा अभ्यास, अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग होता. श्री कृष्णदेवराय यांनी पाटील वंशाच्या पूर्वजांना चार गावे म्हणजेच मेहुंडी, कुर्तकोटी, कोळीवाडा आणि कुंदगोळ यांची पोलीस पाटीलकी दिलेली होती. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत मल्हारी मार्तंड असल्याने त्यांच्या घरात लिंगनगौडा, मैलारगौडा अशी नावे ठेवण्याची पद्धत होती. डॉक्टर कुर्तकोटींचे प्राथमिक शिक्षण कानडीत तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण इंग्रजीत झाले होते. 1893 त्यांचं शिक्षण धारवाडला पूर्ण झालं. त्याच सुमारास स्वामी विवेकानंदांच्या दिगंत धर्माविषयीच्या वार्ता कानी पडल्याने ते इतके प्रभावित झाले की धर्मप्रसारासाठी संस्कृत भाषा आणि वेदांतादी शास्त्रे शिकण्याचा त्यांनी निश्चय केला. या हेतूने त्यांनी कलकत्ता आणि नंतर काशी इथे शास्त्राध्ययन केले. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन काशीच्या पंडितांनी त्यांना विद्याभूषण ही पदवी दिली. नंतर शृंगेरी येथे जाऊन त्यांनी तेथील शंकराचार्यांच्या मठात पारंपरिक पद्धतीने वेदांत ग्रंथाचा अभ्यास केला. त्यानंतर ते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या सहवासात आले. योगायोगाने त्यांची 1903 ते 1904 सुमारास गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री ब्रह्मानंदांबरोबर गाठ पडली. श्री ब्रह्मानंदांमुळे ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात आले. बेलधडी येथे त्यांना श्री महाराजांचे प्रथम दर्शन घडले. महाराजांनी त्यांची 2 कठोर परीक्षा घेतली. गोंदवल्यामध्ये लिंगेश यांना शिष्य म्हणून स्वीकारण्याआधी महाराजांनी त्यांना आश्रमाच्या समोरील निंबोणीच्या झाडाखाली 8 राहण्यास सांगितले. तेथे त्यांना दिवसातून एकच वेळ जेवण पाठवण्यात येत असे. परंतु त्यांची श्रद्धा तसुभरही कमी झाली नाही. महाराजांच्या एका परीक्षेत ते पास झाले. मात्र दुसरी परीक्षा अत्यंत कठीण होती. भर उन्हात महाराज घोडागाडीतून जात आणि गाडीमागे लिंगेश यांना पादुका डोक्यावर घेऊन अनवाणी चालण्यास सांगत. याही परीक्षेत महाभागवत उत्तीर्ण झाले. ते वर्णन करतात की त्या रणरणत्या उन्हात उघड्या डोक्याने अनवाणी पावलांनी गाडीच्या पाठीमागे धावताना देहास कुठलेही कष्ट भासत नसत. गुरुकृपेमुळे शरीरात गारवा भासत असे. पुढे महाराजांनी त्यांची समाधी लावून उपनिषदात वर्णिलेल्या शाश्वत साधनांचा त्यांना अनुभव दिला. आद्य शंकराचार्यांच्या वचनांचा खरा अर्थ त्यांना श्री महाराजांच्या सहवासात आल्यानंतर कळू लागला. वैदिक काळी ज्याप्रमाणे शिष्य गुरुची सेवा करीत त्याप्रमाणे त्यांनी श्री महाराजांची सेवा केली. श्री महाराजांचा सहवास त्यांना सुमारे 9 घडला. श्री महाराजांनीच त्यांना महाभागवत ही उपाधी दिली होती. त्यामुळे श्री महाराजांच्या शिष्य परिवारात ते महाभागवत या नावानेच ओळखले जात. आपल्या देहत्यागानंतर डॉक्टर कुर्तकोटींनी गोंदवल्यास राहून तेथील व्यवस्था पाहावी अशी श्री महाराजांची इच्छा होती. पण ते काम आपल्या शक्तीबाहेरचे आहे असे डॉक्टर कुर्तकोटींना वाटत असल्याने त्यांनी त्यासाठी रुकार दिला नाही. श्री महाराजांच्या समाधीनंतर डॉक्टर कुर्तकोटींनी आपल्या जवळच्या श्री महाराजांच्या पादुका समाधी मंदिरात स्थापन करण्यासाठी दिल्या. श्री महाराज देहात असताना या पादुकांना त्यांचा पदस्पर्श झालेला होता आणि नंतर याच पादुका गोंदवले येथील समाधी मंदिरात स्थापन करण्यात आल्या आहेत. समाधी मंदिराच्या वर असणारी श्री गोपालकृष्णाची मूर्तीही त्यांनी जयपूरहून करवून आणली होती.
श्री महाराजांच्या निर्वाणानंतर काही वर्ष ते पुण्यतिथीच्या उत्सवासाठी नियमित येत असत. त्यानंतर त्यांनी संस्कृतच्या प्रसारासाठी कार्य सुरू केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे, दी इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी अंमळनेर, संस्कृत अकॅडमी बँगलोर या संस्था काढण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. द हार्ट ऑफ भगवद्गीता या त्यांच्या प्रबंधाला वॉशिंग्टन विद्यापीठाची PhD मिळाली. वेदांताचे खरे मर्म जाणणारे जे काही थोडे विद्वान त्या काळी भारतात होते त्यापैकी डॉ कुर्तकोटी एक होते. वैदिक धर्माच्या प्रसाराच्या दृष्टीने अशा योग्यतेचा पुरुष शंकराचार्य पीठावर आसीन झाल्यास त्या कार्याला चांगला हातभार लागेल असे वाटल्याने त्यांना तशी विनंती करण्यात आली. आपल्या ध्येयाला पूरक म्हणून लोकमान्य टिळकांच्या इच्छेने त्यांनी करवीर पीठाचे म्हणजे कोल्हापूरचे शंकराचार्यत्व स्वीकारले. तो काळ होता 3 जून 1917. पण नंतर कोल्हापूरच्या छत्रपतींशी काही कारणावरून बेबनाव झाल्याने ते एका छाटीनिशी तेथून बाहेर पडले. ते बाहेर जात असताना छत्रपतींनी त्यांना धरण्याचा आदेश दिला. मात्र त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या सेवेकरांना त्यांच्या पुढे गोंदवलेकर महाराज चालताना दिसले. त्यामुळे शंकराचार्यांना हात लावण्याची त्यांची हिंमत झाली नाही. त्यावेळी त्यांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे दर्शन झाले होते अशी आख्यायिका आहे. सन 1921 ते 1939 या काळात त्यांचे नाशिक येथे वास्तव्य झाले. डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी हे महान साधक होतेच, परंतु लौकिकात राहून पारमार्थिक जीवन अत्यंत प्रगत करून घेतलेली ती एक थोर विभूती होती. सोमेश्वरला बालाजी मंदिराच्या परिसरात त्यांची समाधी आहे. अत्यंत कर्मनिष्ठ परंतु देवावर प्रचंड श्रद्धा असलेल्या डॉक्टर शंकराचार्यांनी जनहितार्थ अनेक कामे केली. 1920 फेब्रुवारी महिन्यात सांगली येथे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचे संमेलन भरले होते. त्या संमेलनास लोकमान्य टिळक उपस्थित होते. त्या सभेचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे यासाठी टिळकांनी महाभागवतांना आग्रहाने बोलवून घेतले होते. या सभेच्या आरंभी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव आमंत्रित केले गेले तेव्हा लोकमान्यांनी स्वतः महाभागवतांसारखे स्वयंभू अध्यक्ष उपस्थित असताना अशा प्रस्तावाची आवश्यकता नाही असे सांगितले. या कार्यक्रमानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला, पिंपळगाव, बसवंत या गावांना भेट देत जून महिन्यात श्री महाभागवत नाशिक नगरास आले. संदेशपत्रिकाच्या वृत्ताप्रमाणे त्यांचे पहिले प्रवचन नाशिकमधील भद्रकाली नगरात झाले. त्या वर्षीचा चातुर्मास त्यांनी नाशिकच्या भटजी मठात व्यतीत केला. ते चातुर्मासात असतानाच टिळकांचे निधन झाले. त्यांनी लोकमान्यांच्या बरोबर हिंदू परिषद भरवण्याविषयी चर्चा केली होती. त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात म्हणजे 1920 नाशिक येथे ती परिषद भरवली. ही परिषद नाशिकला भरवून लोकमान्यांचे कार्य पुढे नेणार असे सूतोवाच देखील त्यांनी यावेळी केले होते. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथे त्यांनी अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. त्यावेळी भरलेल्या या सभेत श्री महाभागवतांनी, मी 2 वर्षापूर्वी कोल्हापूरहून विजयादशमीच्या संध्याकाळी सीमोल्लंघन करून कोल्हापूर सोडले. पंडित मदन मोहन मालविया यांच्या विनंतीवरून मी काशीच्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा उपकुलपती म्हणून काम करण्याचे ठरवले होते. परंतु लोकमान्यांनी, तू नाशिकला जा आणि तेथून आपले धर्मकार्य कर असा संदेश दिल्याने मी नाशिकला आलो. येथे गंगापूर मध्ये मी जागा घेतली आहे. तेथे एका मठाची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा माझा विचार आहे. एक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय स्थापन करण्याची योजना आहे. हे गाव एक तीर्थक्षेत्र असून येथील हवामानही चांगले आहे. मला नाशिक केंद्र बनवून हिंदू संघटनेचे कार्य आणि इतर अनेकानेक कामे करावयाची आहेत असे सांगितले होते. 10 ते 13 सप्टेंबर 1920 दरम्यान 4 दिवस त्यांनी हिंदू परिषद भरवली. हिंदू धर्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी त्यांनी मोठे कार्य केले. परधर्मात गेलेल्या अनेक हिंदूंना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. अनेक राजकीय आणि सामाजिक चळवळींशी त्यांचा संबंध आला. असे असले तरी त्यांचे अंतरंग श्री सद्गुरूंच्या चरणांशीच गुंतलेले असे. 29 ऑक्टोबर 1967 रोजी नाशिक येथेच त्यांचे देहावसान झाले. त्यांची समाधी सोमेश्वरला बालाजी मंदिराच्या परिसरात असून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, आर्बिट्रेटर
1: कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. कृष्णभूषणजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आपण आज लवाद याच्या निर्णय प्रक्रियेबद्दल चर्चा करणार आहोत. जर 3 महिन्याच्या कालावधीत अर्जदाराचा अर्ज योग्य कारण असूनही जर नाकारला गेला तर नेमकं काय होतं?
2: काही वेळा अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर आपण मागे बघितल्याप्रमाणे दुरुस्त्या किंवा सुधारणा करून घेण्यासाठी 3 महिन्याच्या आतमध्ये लवादाकडे अर्ज करावा लागतो. जर का तो अर्ज लवाद किंवा लवाद मंडळाने फेटाळला आणि फेटाळण्याचे कारण न्यायालयाला जर का योग्य वाटलं नाही तर त्या अर्जदाराच्या अर्जाची न्यायालय दखल घेऊ शकतं.
1: हा, पण त्याला काही मुदत असते का?
2: होय, अशी मुदत संपल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये ही प्रक्रिया व्हावी लागते.
1: काही कारणाने त्या कालावधीत अर्ज करणं जमलं नाही तर मग काय होऊ शकतं?
2: कालावधीमध्ये अर्ज करणं जर का जमलं नाही तर न्यायालयाचा नाईलाज होतो. त्यावरती न्यायालय कुठलाही आदेश देऊ शकत नाही कारण मुदतच संपलेली असते.
1: न्यायालय लवाद न्यायाधिकरणाला अवॉर्डमध्ये सुधारणा करण्यासाठी कशा प्रकारचा आदेश देते?
2: लवाद न्यायाधिकरणाला आर्बिट्रल अवॉर्डमध्ये कशा प्रकारच्या दुरुस्त्या किंवा सुधारणा करणं गरजेचं आहे त्यानुसार त्या करण्याचा आदेश देऊ शकतं. उदाहरणार्थ आवश्यक तो कालावधी मंजूर करणं इत्यादी.
1: आता लवाद न्यायाधिकरणाला न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्याची संधी मिळते का?
2: होय, निश्चितच. जर का न्यायालय किंवा लवाद न्यायाधिकरणाला आवश्यक वाटलं तर निश्चित तशी बाजू मांडण्याची पुरेशी संधी न्यायालय उपलब्ध करून देतो.
1: पण मग असं अवॉर्ड दूर सारण्यापूर्वी न्यायालय लवादांना आपली कारवाई परत सुरू करण्याचा आदेश देऊ शकते का?
2: त्या दाव्यातील मुद्द्यांच्या गुणवत्तेनुसार, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये मेरिट ऑफ द केस म्हणतात, न्यायालय लवाद न्यायाधिकरणाला त्या सुधारणेपुरत आपली कार्यवाही परत सुरू करण्याचा आदेश देऊ शकतं. अर्थात हे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्येच होतं.
1: दुसरी कुठली कार्यवाही लवाद न्यायाधिकरण करू शकते?
2: दुसरी कुठलीही कार्यवाही करणे आवश्यक आहे ते न्यायालयाच्या आदेशानंतरच लवाद न्यायाधिकरण एकत्र बैठक घेऊन किंवा चर्चा करून निर्णय घेतं आणि न्यायालयाला तसं कळवतं.
0: क्या बात आहे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी या न्याय प्रक्रियेतल्या ज्या संबंधित गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही गप्पा मारल्यात,
3: धन्यवाद.
0: श्रोते हो, हे होते कृष्णभूषण महाशब्दे, जे आर्बिट्रेटर म्हणजे लवाद आहेत, त्यांच्याशी आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मी देविका मनापासून स्वागत करते. मंडळी, अबेकसच्या सावित्रीच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण कायमच अबेकस या विषयाशी संबंधित असलेल्या शिक्षिकांच्या वेगवेगळ्या मुलाखती ऐकत आहोत, पण आज मात्र आपण बोलणार आहोत ब्रेन ट्रेन अकॅडमीच्या एका खास विद्यार्थ्याबद्दल, किंवा जो तिथे शिक्षण घेतोय आणि अबेकसचं त्यांनी शिक्षण घेऊन त्याच्यात त्यांनी काय अचीवमेंट मिळवले आहेत, किंवा अबेकस बद्दल त्याचा काय दृष्टिकोन आहे, तो काय काय शिकतोय, हे सगळं आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे आपला छोटा मित्र भार्गव जोशी, जो 8वीला आहे आणि आदर्श शाळेमध्ये तो सध्या शिकतो आहे. हाय भार्गव, कसा आहेस तू?
1: मी मस्त.
0: बर, तू अबेकस कधीपासून शिकतोयस?
1: मी साधारणतः 1.5 वर्षापासून.
0: बर,
1: मग 1.5 ते 2 वर्षापासून.
0: अच्छा, मग याच्या आधी म्हणजे मुळात मला पहिले तुला हा प्रश्न विचारायचा की तुझा आवडता विषय कुठला आहे?
1: गणित.
0: गणित. बर बर, म्हणजे हे तुझ्यासाठी सोपं आहे.
1: हो.
0: बर, मुलांचा बऱ्याचदा विषय गणित नावडता असतो, पण तुझा आवडता आहे ही चांगलीच गोष्ट आहे. आणि मग अबेकस शिकावं असं का वाटलं?
1: मला गणितात आधीपासूनच आवड होती आणि जेव्हा मला कळालं की अबेकस वगैरे, मला आधी आमच्या शाळेत पण शिकवलं होतं थोडं थोडं, पण नंतर मला जेव्हा कळालं की हे खूपच सोपं आहे, मग मला क्लास लावायचा होता, हे तर मला मित्राकडनं कळालं.
0: अच्छा,
1: त्यामुळे मग मला त्याच्यात नंतर आवड निर्माण झाली, म्हणून मग मी पुढे ते कंटिन्यू केलं.
0: अच्छा, आणि मग तू कोणाकडे शिकलास? म्हणजे ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या कुठल्या टीचरकडे तू शिकलास?
1: प्रमिला गांगुर्डे मॅडम.
0: बर, आणि मग ऑनलाईन जायचं की ऑफलाईन, कसं होतं?
1: ऑफलाईन. ऑफलाईन.
0: ऑफलाईन.
1: हो.
0: तुला गणितात आवड होतीच, पण मग आधीच आपलं मूळचं गणित शिकत असताना अबेकसमुळे तुला काय फरक वाटला?
1: अबेकसमुळे ब्रेन शार्प होतं असं म्हणतात आणि मला तसा अनुभव आला पण.
0: बर,
1: म्हणजे जे गणिताचे प्रश्न मला सोडवायला वेळ लागत होता, किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन आपण जे करतो त्याला वेळ लागतो, ते जास्त सोपं व्हायला लागलं फिंगरवर. किंवा टूल तर आपण कॅरी पण करू शकतो, पण फिंगर्सवर जास्त सोपं वाटत
0: वाटलं. बर,
1: त्याच्याने छोटे छोटे किंवा मोठे सुद्धा लवकर लवकर प्रश्न सुटत होते. वैदिक मॅथ्समुळे सुद्धा खूप मदत झाली.
0: अच्छा, म्हणजे वैदिक मॅथ्सही तू शिकतो आहेस?
1: पहिली लेवल केली, आता दुसरी लेवल करायची आहे.
0: बर, मग आता मला तूच सांग, एक विद्यार्थी म्हणून अबेकस आणि वैदिक मॅथ्स बद्दल दोघांचा फरक तू काय सांगशील?
1: अबेकस हे जास्त करून ऍडिशन सबट्रॅक्शन साठी असतं, म्हणजे त्याच्यावर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पण असतं, पण ऍडिशन सबट्रॅक्शन याच्यावर जोर जास्त आहे. आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या वैदिक मॅथ्स मध्ये जास्त आहेत.
0: बर, अच्छा, म्हणजे तुला दोन्ही गोष्टींचा खूप फायदा आता सध्या होत असेल.
1: हो, मला आवडही आहे आणि त्याचा फायदाही होतोय.
0: बर, खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून की एक इतका छोटा मुलगा उत्स्फूर्तपणे याच्याबद्दल बोलतोय, गणिताच्या आवडीबद्दल बोलतो आहे. मला एक सांग, हे दोन्ही शिकायला सुरुवात केल्यानंतर तुझ्या गणिताच्या मार्कांमध्ये तुला काही बदल जाणवले का?
1: हो, गणिताच्या मार्कांमध्ये तर नाही, पण पेपर जो होता तो लवकर, म्हणजे मला लवकर समजायला, ब्रेन शार्प झालं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन पण भरपूर होत होतं, त्यामुळे मला फार असं मार्कांमध्ये फरक तर पडला, पण त्याच्यामुळे माझी सुद्धा डेव्हलपमेंट झाली.
0: म्हणजे पूर्वी जो पेपर सोडवायला जास्त विचार करावा लागत असेल, तो आता पटकन आणखीन तू सोडवायला मदत होत असेल.
1: पटकन मदत होते.
0: बर बर बर. मला भार्गव तुला पुढे आणखीन एक असा प्रश्न विचारायचा की कुठली गोष्ट जर आपण सातत्याने केली तरच ती आपल्याला एक स्मरणात राहते, किंवा तिच्याबद्दल आपण एक काय म्हणतो ना, रोजच्या रोज ती ऍक्टिव्हिटी केली तर ती जास्त चांगली होते, फाईन होते. असं अबेकस बद्दल तू काय सांगशील? म्हणजे अबेकस एकदा शिकलं आणि सोडलं असं होणं नसेलच, तर याला रोजची प्रॅक्टिस गरजेचीच असेल.
1: तसं हे शिकायला तर खूप सोपं आहे, म्हणजे तुम्ही ते कंटिन्यू केलं तर त्याचा फायदा आहेच, पण कंटिन्यू नाही जरी केलं तरी सुद्धा त्याचा फायदा आहे, कारण ते शिकायला इतकं सोपं आहे की एका हातावर सुद्धा तुम्ही गणित करू शकता.
0: बर,
1: दोन हातांचा वापर करून तुम्ही मोठे गणित वापरू शकता.
0: बर बर बर. मग तू प्रॅक्टिस करतोस की नाही रोजच्या रोज?
1: हो, करतो.
0: बर, मला तुला आणखीन असं विचारायला आवडेल की अबेकसच्या व्यतिरिक्त तू आणखीन काय शिकतोस?
1: अबेकस आणि वैदिक मॅथ्स आणि रुबिक्स क्युब सुद्धा.
0: बर,
1: ब्रेन ट्रेन एज्युकेशन, अबेकस, वैदिक मॅथ्स आणि रुबिक्स क्युब याच्यासोबत वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतो, योगासन वगैरे, चेस, या सुद्धा ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे.
0: बर बर, म्हणजे तू पूर्णपणे ब्रेन ट्रेन कडे जे काही चाललंय ते सगळंच तू एक आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आहेस.
1: हो,
0: रुबिक क्यूब हा एक खूप वेगळा प्रकार आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण ते रंग जोडण्याचा एक खेळ म्हणून तो समजत असतो, पण त्याची नेमकी संकल्पना काय?
1: त्याच्याने सुद्धा आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्याचे सुद्धा जे फॉर्म्युलाज असतात त्याच्यामुळे आपला स्पीड एक तर वाढतो.
0: बर,
1: आणि त्याच्याने आपलं ब्रेन जास्त शार्प होतं, डेव्हलप होतं.
0: अच्छा, मग आता तू रुबिक क्यूबचे किती रंग जोडण्यापर्यंत पोहोचले किंवा तुला पूर्ण सॉल्व्ह करता आलाय?
1: हो, पूर्ण सॉल्व्ह करता येतो मला. 3x3, 2x2, पिरामिक्स क्यूब, हे
0: अरे
1: 4x4 सुद्धा येतो.
0: अच्छा, मला एक सांगता की अबॅकसच्या सुद्धा जशा आपल्या शाळेच्या परीक्षा असतात तशा परीक्षा असतात, तर तू किती परीक्षा दिल्यात आतापर्यंत?
1: मी 2 परीक्षा दिल्यात आतापर्यंत.
0: बर,
1: 2 स्टेट आणि 2 नॅशनल.
0: अच्छा,
1: एक जी होती ती ऑफलाईन दिली आहे आधी, आणि नंतर आपलं ऍप सुद्धा आलं त्याच्यामध्ये मी ऑनलाईन दिली.
0: बर बर बर. मला वाटतं ह्याच्यामध्ये बऱ्याचदा 10 सेकंदात इतकी गणितं, 1 मिनिटात इतकी गणितं, अशा पद्धतीचं एक सोडवण्याचं हे असते पद्धत. तर तुझा स्पीड म्हणजे किती वेळात तू किती गणितं सोडवतो?
1: टाइम लिमिट असते, मग तेवढ्या लिमिटमध्ये तेवढे प्रश्न पूर्ण करावे लागतात. म्हणजे जवळपास 100 प्रश्न असतात, 15 मिनिटाच्या आत, 10 मिनिटाच्या आत ते करावे लागतात.
0: बर,
1: हो.
0: आणि तुझे पूर्ण होतात?
1: हो, 5-5.5 मिनिटापर्यंत होऊन जातात.
0: क्या बात आहे, म्हणजे 15 मिनिटाचा जो एक तो पेपर असेल किंवा ते जे तुम्हाला सॉल्व्ह करा दिले ते तू 5 मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि तू पूर्णपणे ते सोडवतोसच.
1: हो,
0: खूपच छान.
1: टाइम आणि अॅक्युरसी दोघही गरजेचे असतात.
0: नक्की नक्की, खूप छान ना तुझ्याशी बोलून वाटलं भार्गव. खरं तर खूप तुझ्या बोलण्यातनं जाणवतोय की तू स्वतः किती ऍक्टिव्ह आहेस, आणि या सगळ्यांचा फायदा नक्कीच तुला होतो आहेच आहे. तुला अशीच तुझी छान प्रगती हो, आणि तुला जे काय करायचं आहे पुढे ते तू लवकरात लवकर अचीव्ह करू. भविष्यात पुढे अजून काय करण्याची इच्छा आहे?
1: इच्छा तर बऱ्याच आहेत, पण आता ठरवायचंय.
0: अच्छा, म्हणजे असं अजून काही ठरलं नाहीये?
1: ठरलं नाहीये. आवडी तर बऱ्याच आहेत.
0: बर,
1: पण आता ठरवायचंय.
0: बर बर, म्हणजे काय आहे ते लवकरात लवकर ठरव आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात कर. तुला आम्ही खूप शुभेच्छा देतो. तुझ्या वयाच्या तुझ्या मित्रमैत्रिणींना तू काय सांगशील?
1: मी त्यांना सांगेन की तुम्ही सुद्धा ब्रेन ड्रेन, अबॅकस किंवा अशा बऱ्याच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये फोकस करा, ज्याच्याने तुमची पण ब्रेन डेव्हलपमेंट होईल.
0: नक्की नक्की, खूपच छान आणि खूप छान महत्वाचा तू हा सल्ला दिला आहेस. खरं तर आपण आपल्या वयाच्या माणसांना काय सल्ला देणार, पण तू एक जे काय शिकतो आहेस किंवा करतो आहेस त्याचं वेगळे पण जाणून तू तुझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा एनकरेज करण्याचा प्रयत्न करतो आहेस. तर नक्कीच जे पालक आता हा कार्यक्रम ऐकतात, जे श्रोते ऐकतात, त्यांनी जरूर आपल्या मुलांना सुद्धा अशा काही ऍक्टिव्हिटीज करण्यावरती भर द्यावा, आणि नुसतं सुरुवात करून उपयोग नाहीये तर ती पूर्णत्वाला नेणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला असं काही घडणार असेल तर जरूर आपण त्याचा विचार करावा. ब्रेन ट्रेन किंवा आणखीनही काही ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या सोबतीला आहेतच. भार्गव, तू आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीस, इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या, त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी तुझे आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

दिवस रात्र गाणी ऐकतो, आपल्याला गायक आठवतात, गायिका आठवतात, चित्रपट आठवतात, संगीतकार देखील आठवतात, पण जे गीत लिहिलेलं आहे ते गीतकार मात्र फारसे आठवत नाहीत. म्हणून तर हा प्रपंच, आजचे जे गीतकार आहेत ते ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल अरे वा एवढी सुंदर गाणी यांनी लिहिली. तर आज आपण माहिती घेणार आहोत SH बिहारी यांची.

श्रोते हो, मी सुषमा दाते, नमस्कार. आपण प्रत्येक महिन्यात काही नावाजलेल्या गीतकारांबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आपण सारखी गाणी ऐकत असतो,

श्रोते हो, एस एच बिहारी यांचं खरं नाव होतं श्यामसुल खुदा बिहारी. हे बिहार मधले, बिहारच्या भूमीचं नाव त्यांनी गाजवलं आणि बिहारच्या भूमीचं नाव सुद्धा त्यांनी सतत धारण केलं. बिहारच्या आरा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. ते एस एच बिहारी म्हणूनच ओळखले गेले पुढे, आणि त्यांच्या शाळेचं शिक्षण आधी झालं, त्यानंतर कोलकाता येथे कॉलेजचं शिक्षण झालं. तिथे ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकत होते, बी ए करत होते. त्यांचं उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रचंड प्रभुत्व होतं. तिथे असतानाच ते प्रेमकविता करू लागले, शायरी लिहू लागले. याचबरोबर त्यांना खेळायची आवड सुद्धा होती. कोलकात्याच्या मोठ्या फुटबॉल क्लबतर्फे ते फुटबॉल खेळायचे, त्यामुळे असं म्हटलं जायचं की ज्यांचा हात आणि पाय आणि डोकं सगळं भराभर चालतं ते असे बिहारी. यांची सुंदर सुंदर गीतं त्यांनी लिहिली आणि सुंदर सुंदर फुटबॉलच्या मॅचेसही तरुण असताना त्यांनी जिंकल्या. सुंदर सुंदर गीताची रचना करणारे एस एच बिहारी, त्यांचा गीताचा सफरनामा इतका सोफा नव्हता. त्यांची परीक्षा देवानी अनेक ठिकाणी पाहिली. त्यांना काही फार मोठे पैसेही मिळाले नाहीत, प्रसिद्धी सुद्धा मिळाली नाही, पण त्यांची गाणी मात्र अजरामर ठरली. त्याचं झालं असं की 1946-47 ते मुंबईला आले. त्यांचे भाऊ प्रोड्युसर डायरेक्टर होते खरे, पण मुंबईला येऊनही त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला. गरिबीशी झगडावं लागलं, झुंजावं लागलं. एका शू फॅक्टरीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी धरली, रबर फॅक्टरीमध्ये नोकरी करायला लागले, आणि ते करता करता ते लेखन करायचे आणि फिल्म सिटीमध्ये फेऱ्या मारायचे आणि अनेकांना भेटण्याचा प्रयत्न करायचे. आपलं गीत कोणीतरी घ्यावं यासाठी ते उभे राहायचे, तासन तास उभे राहायचे. महान संगीतकार अनिल विश्वास यांनी गीतलेखनाची त्यांना प्रथम संधी दिली. एस एच बिहारी यांनी लिहिलेल्या गझला आणि गीता त्यांनी ऐकलेली होती आणि म्हणून एस एच बिहारींना लाडली फिल्ममध्ये दोन गाणी लिहायला सांगितली. नंतर आई आणि दुनिया या सिनेमासाठी सुद्धा त्यांनी गाणी लिहिली, पण त्यांना काही खूप मोठं नावलौकिक मिळाला असं नाही. त्यांनी अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. एन दत्ता असतील, सी रामचंद्र असतील, श्यामसुंदर असतील, त्यांची गाणी गाजली. मात्र ओ पी नय्यर आणि एस एच बिहारी या

एकदा फिल्मस्टँडचे चक्कर ते नेहमी तिथे जायचे, उभे राहायचे आणि असं ते चक्कर काटत असताना, तिथे गेले असताना त्यांना खूप भूक लागली. खिशात पैसे नाहीत, खायला काही नाही. मग त्यांनी त्यांच्या दंडाला असलेला ताईत, त्याच्यामध्ये असलेलं एक चांदीचं नाणं आणि लाल रुमाल, ते सगळं सोडलं आणि ते चांदीचं नाणं विकून टाकलं आणि त्याची भजी खाल्ली आणि पुन्हा फिल्मिस्तानच्या इथे गेले. मुखर्जींना त्यांना भेटायचं होतं. मुखर्जींच्याकडे गेले तेव्हा SS बिहारींना मुखर्जींनी विचारलं, बाबू क्या बेचते हो? तर त्यांनी उत्तर दिलं, दिल के टुकडे. मुखर्जी खुश झाले आणि त्यांनी शर्तसाठी त्यांना गीत लेखनाची संधी दिली. SS बिहारी हे फारसे श्रीमंत नव्हते आणि ते कधीही गीत लिहून श्रीमंत झाले नाहीत, कारण गीतासाठी मिळणारं मानधन त्याला फारच अल्प असायचं आणि गाणी मात्र सगळे लिहून घ्यायचे. त्याच्याबद्दल त्यांना कधी काही वाईटही वाटलं नाही. त्यांना 2 मुलं 3 मुली, सफाया नावाच्या पत्नीशी त्यांचा विवाह झालेला होता आणि व्यक्तिगत आयुष्यात ते दुःख त्यांच्या वाट्याला बरंच आलं. गरिबी असल्यामुळे सगळ्यांचं सांभाळ करणं हे त्यांना जड जायचं, पण कधी त्यांनी त्याच्याबद्दल खंत व्यक्त केली नाही, राग व्यक्त केला नाही. गीतावर प्रेम केलं आणि त्यांच्या कुटुंबानेही गीतावर प्रेम केलं. त्यांची एक आठवण अशी अत्यंत व्यक्तिगत आयुष्याची दुःखद आहे की त्यांचा एक मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडून मेला आणि दुसरा मुलगा सुद्धा नंतर ॲक्सिडेंटमध्ये गेला. तरुण मुलं ॲक्सिडेंटमध्ये गेली. पुढे ते जेव्हा म्हातारे झाले होते तेव्हा त्यांच्या औषध पाण्यासाठी सुद्धा त्यांना फारसे पैसे नव्हते. हे सगळं आपण विचारात घेतलं तर कळतं गीतकार कोणकोणत्या खडतर प्रवासातून जात असतात.

लाखों है यहाँ दिलवाले मगर प्यार नहीं मिलता, याच्या ऐवजी असं म्हणायला लागेल लाखो है यहाँ दिलवाले मगर पैसा नाही मिळता. गीतकाराच्या या खडतर प्रवासाचं आपण करावं तितकं चिंतन कमीच आहे. त्यांनी लिहिलेली गाणी मात्र हृदयाच्या कप्प्यात खोल ठेवून द्यावी अशीच आहे. एस एच बिहारी यांना ओ पी नय्यर खूप प्रेमाने वागवायचे, ते त्यांना खूप आवडायचे. ओ पी नय्यर एस एच बिहारींना उचे शायर म्हणायचे, कधी कधी शायरे आझम म्हणायचे. त्यांच्या लेखणीत उतरलेली गीतं याच्यावर ओ पी नय्यर यांनी खूप प्रेम केलं. अनेक गीतांना चाली लावले रवी संगीतकार ओ पी नय्यर, नंतर शेवटी लक्ष्मीकांत प्यारेलाल सुद्धा. अशा एस एस बिहारींची काही अजरामर गीतं आपण आठवायची म्हटली तर ती सहज आठवतात. त्यांच्या लेखणीत आलेली पहा, हे दुनिया उसी की, नंतर बहुत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर आप आए, नंतर मेरा प्यार वो है कि मरकर भी तुमको, नंतर रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना, बेदर्द जमाना तेरा दुश्मन तारीफ करूं क्या इसकी, नंतर आंखों में कयामत के कारण, नंतर एक अत्यंत जीवघेणं गाणं, फिर मिलोगे कभी इसका इस बात का वादा कर लो. अतिशय सुंदर. आपण ऐकत बसलो ना की गेलेल्या व्यक्तीची आठवण आपल्याला येते, निघून गेलेल्या व्यक्तीची आठवण येते आणि असं वाटतं परत कधी भेटणार का, याचा कधी कोणी वादा करू शकतो का. पण फार सुरेख गीत त्याने लिहिलंय. त्यानंतर कजरी लिहिले, कजरा मोहब्बतवाला अखियों में ऐसे डाला, कजरेने लेली मेरी जान, ही तर गाणी किती लोक गात असतात, किती मुली गात असतात. नंतर एक सुंदर, अतिशय सुंदर गीत, चैन से हमको कभी आपने जीने ना दिया, जहर भी चाह मगर पीना तो पीने ना दिया. एस एस बिहारी, आशा भोसले आणि ओ पी नय्यर हे त्रिकुट म्हणजे सुंदर गाणी की जी ऐकत राहावी आणि काळाच्या ओघात ती कधी लुप्तच होऊ नयेत अशी. मला वाटतं चैन से हमको कभी हे गीत आशाबाईंनी रेकॉर्ड केलं आणि ते ओ पी नय्यर बरोबर असलेलं शेवटचं गीत होतं आणि मग त्यांच्यामध्ये काहीतरी दुरावा आला आणि मग त्यांनी त्या गीतानंतर त्यांची गाणी गायली नाहीत. या गीताला बक्षीस मिळालं, अवॉर्ड मिळाला, पण अशा ताई घ्यायला आल्या नाहीत. ओ पी नय्यरने ते अवॉर्ड घेतलं आणि नंतर ते वाटेत समुद्रात फेकून दिलं अशी आख्यायिका आहे. पण गीतलेखक एस एच बिहारी मात्र उपेक्षितच राहिले, म्हणून गीतलेखन करणाऱ्या एस एच बिहारींना शायरे सदा शायरे आझम असं सतत म्हणायचंय ते ओ पी नय्यर आणि त्यांची किंमत ओ पी नय्यर करायचंय.

तसेच बिहारींबद्दल एक फार छान आठवण उपी नय्यर यांनी सांगितली आहे की एकदा स्टुडिओमध्ये एक मुलगी भेटायला आली आणि त्यांना वाटलं की आपल्यालाच भेटायला आली असेल किंवा आशाताईंना भेटायला आली असेल, पण ती मुलगी चक्क म्हणली की मी SH बिहारी गीतकार यांना भेटायला आले. ते आहेत का इथे? SH बिहारी आत बसलेलेच होते. त्यांनी ओपी नय्यर यांनी सांगितलं की बिहारी साहब आपको बुलाया है बाहर. मग बिहारी बाहेर गेले स्टुडिओच्या. ती मुलगी म्हणली की आपण इतकी सुंदर गीतं लिहिता की इतकी अर्थपूर्ण असतात आणि प्रेमाची गीतं तर इतकी छान असतात की ती कधी विसरतच नाही आपण आणि सतत ती आपल्या बरोबर चालत असतात, त्यामुळे माझं जीवन खूप सुंदर झालंय आणि म्हणून मी आपल्याला द्यायला एक छोटीशी रक्कम आणली आहे. मी जे काही आयुष्यात मिळवलं ती माझी छोटीशी पुंजी आपल्या चरणी मी अर्पण करते, असं म्हणून तिने काही पैसे होते ते त्या SH बिहारींच्या पायाशी ती ठेवायला गेली. तेवढ्यात SH बिहारी तिला म्हणले, बहन तुला माझी गीतं आवडतात हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि मग SH बिहारींच्या जवळ थोडेसे पैसे होते, त्यातले थोडेसे पैसे त्यांनी तिला दिले आणि ती पुंजी त्याच्याकडे परत केली आणि सांगितलं की हे देण्याची गरज नाही बेटा, खूप छान आहे की तुला माझी गाणी आवडतात. आणि मग ते परत आज स्टुडिओमध्ये आले, ती मुलगी निघून गेली. SH बिहारींना खूप कष्टात दिवस काढायला लागले, खूप गरिबी असायची, कुटुंबाचा प्रपंचाचा भार उचलताना फार कष्ट पडले, पण त्यांनी कधी कडवटपणा गीतात येऊ दिला नाही. त्या गीतामधला रोमांस तसाच राहिला. गीतामध्ये त्यांनी वैयक्तिक जीवनाची दुःख कधी मांडली नाहीत. त्यांच्या गीताची वैशिष्ट्य अशी होती की साध्या सोप्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी जे लिहिलं काव्य ते लोकांना चटकन कळत गेलं आणि लोकांच्या हृदयामध्ये त्यामुळे त्यांना स्थान मिळालं. प्रेमाच्या अनेक बाजू, प्रेमाच्या अनेक तक्रारी असतील किंवा प्रेम करत असताना विरह असेल किंवा प्रेम करत असताना एकमेकांबद्दल काहीतरी बोलायचं असेल, तर हे सगळं त्यांनी खूप छान मांडलं. होले होले चोलो मेरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे, लाखो है यहाँ दिलवाले, बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी, ही कितीतरी गाणी सहज सहज आपल्या तोंडावर येतात. आणि म्हणून हे गीतकार SH बिहारी आहेत यांची आठवण करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. SH बिहारींची आठवण करत पुन्हा पण एक त्यांचं गीत ऐकूया.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते आज या कार्यक्रमात आले धुळ्याला आणि मुलाखत घेते धुळ्यातील नामवंत फोटोग्राफर उमेश मुधोळकर यांची. ते गेले 27 वर्ष या फोटोग्राफीच्या व्यवसायात आहेत आणि तसं म्हणायला गेलं तर त्यांचे आजोबा आणि काका वडील हे सगळे या व्यवसायात होते, त्यामुळे 100 वर्षाच्या फोटोग्राफीची परंपरा त्यांच्या घराला लाभली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे फोटोग्राफी क्षेत्रात झालेले बदल या सगळ्याचे ते साक्षीदार आहेत ऐकून आणि पाहून. आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे फोटोग्राफी काल आज आणि उद्या. नमस्कार उमेश सर.
1: नमस्कार मॅडम.
0: मला असं म्हणायचं आहे की तुमच्याकडे खूप मोठी फोटोग्राफीची परंपरा आहे, थोडस आजोबांपासून सुरुवात करूया. तुम्हाला जे माहिती असेल त्यांच्याबद्दल सांगा.
1: हो नमस्कार. आजोबा हे मूळचे कर्नाटकातले मुधोळ गावातले, पण आजोबांपासूनच आम्ही धुळ्यामध्ये आहोत आणि आजोबांनी 1920 पासून फोटोग्राफी हा व्यवसाय सुरू केला. आग्रा रोडला फुलवाला चौकात आमचा स्टुडिओ आहे, तिथेच त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर वडिलांनी काकांनी सगळ्यांनी तो बघितला आणि नंतर आता तो वारसा मी पुढे चालवतो आहे.
0: बर, त्यावेळेला कोणत्या प्रकारचे कॅमेरे होते? मला वाटतं ब्लॅक अँड व्हाईटच असतील.
1: हो, त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईटच होते. आमच्याकडे अजूनही तो एक मोठा कॅमेरा आम्ही बरेच वर्ष स्टोअर करून ठेवला होता की जो डोक्यावरती काळं कापड असं घेऊन मग फोटो काढत होते, त्याचे लेन्सेस पण होते आणि त्या काळी काच वापरली जायची, काचेची फिल्म असायची निगेटिव्ह म्हणून. त्याच्यानंतर मग पुढे रोल आले आणि मग आता डिजिटलाइज झालेलं आहे, त्यामुळे आता मेमरी कार्ड मध्ये सगळं पिक्चर येते आपल्याकडे.
0: बरोबर आहे. किती मोठा बदल झालेला आहे तिथपासून तर डिजिटलायझेशन पर्यंत. बरोबर आहे. पूर्वी सर्रास फोटो काढले जायचे का?
1: नाही, पूर्वी सर्रास फोटो नव्हते. पूर्वी प्रमाण कमी होतं पण क्वालिटी पूर्वीची खूप सुंदर होती ब्लॅक अँड व्हाईटची. त्याच्यात सिल्वर नायट्रेट वापरलं जायचं, त्यामुळे ते आजही आजपर्यंत चांगले टिकलेले आहे, जे आजचे फोटो नाही टिकू शकत पूर्वीच्या तुलनेमध्ये.
0: आणि ते फोटो जे ब्लॅक अँड व्हाईट असायचे त्याचं डेव्हलपिंग वगैरे तुमच्या लॅबमध्येच केलं जायचं का?
1: हो, डेव्हलपिंग प्रिंटिंग सगळं आम्ही डार्क रूम मध्ये तिथेच होत होतं. डेव्हलपिंग प्रिंटिंग सगळं तिथेच होत होतं, आमच्या स्टुडिओतच होतं.
0: आणि मग वडिलांच्या वेळेला फोटोग्राफीमध्ये काय बदल झाले?
1: वडिलांच्या वेळेस फोटोग्राफी कॅमेऱ्यामध्ये बदल झाले. तेव्हा 120 कॅमेरे होते, मोठी स्क्वेअर साईजची 2x2 इंचाची निगेटिव्ह असायची आणि लेन्सेस पण तेव्हा होते, पण तेव्हा खूप प्रगत असं नव्हतं. आजच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी होतं, पण तरी सुद्धा क्वालिटी खूप सुंदर होती ती.
0: बर, तिथेही डेव्हलपिंग प्रिंटिंग तुमच्या इथेच होत होतं?
1: हो, ते डेव्हलपिंग प्रिंटिंग सगळं ब्लॅक अँड व्हाईटचं आमच्या स्टुडिओतच होतं.
0: आणि ते कॅमेरे परदेशातून यायचे का आपल्या इथे तयार?
1: नाही, इंडियातच मिळायचे.
0: अच्छा अच्छा. कारण काहीतरी 2-3 प्रकारचे कॅमेरे खूप ऐकले,
1: याशिका होते, एक रोली कॉर्ड होता. हा, ते आधी त्याच्या आधी आजोबांनी मागवले असेल, ते परदेशातून येत होते पण ते मुंबईतून अवेलेबल झाले त्यांना.
0: हो, म्हणजे ते अँटिक पीस आहे आता तुमच्या आजोबांचा कॅमेरा. हा, अगदी बरोबर. आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, कॅमेरे वेगळे होते. तुम्ही फोटो काढायला सुरुवात केली तेव्हा कशी परिस्थिती होती?
1: हा, तेव्हा पेंटेक्स, रिको किंवा कोसिना वगैरे ह्या प्रकारचे कॅमेरे होते. 35mm कॅमेरे होते तेव्हा. रोल होते कोडॅक, कोनिका, फुजी वगैरे. तेव्हापासून मी फोटोग्राफीला सुरुवात केली आणि लहानपणापासूनच मी स्टुडिओमध्ये फोटो काढत असे. साधारण 10वी नंतर मी बाहेरचे फोटो पण काढायला सुरुवात केली.
0: मग तुम्हाला कोणी शिकवलं त्याच्यासाठी?
1: हो, त्यासाठी मला वडिलांनी आणि काकांनी शिकवलं. त्यांनी मला ट्रेन केलं की कसे फोटो काढायचे, अँगल्स कसे पाहिजेत, कशाला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, लाईट कसा पाहिजे, ते समजवलं.
0: आणि मग तेव्हापासून तुम्ही फोटो काढताय हे सगळे. आणि मग ते कलर डेव्हलपिंग वगैरे तुमच्या इथेच व्हायचं?
1: नाही, कलर डेव्हलपिंग आम्ही मुंबईतून सुरुवातीला करायचो, त्यानंतर औरंगाबादहून करायचो.
0: बर,
1: आणि मग नंतर आता धुळ्यात सुरू झालंय, पण बरेच वर्षानंतर सुरू झालं, तेव्हा नव्हतं धुळ्यात.
0: आता ते तुम्ही वापरायला लागलात ते कॅमेरे कुठले होते?
1: पूर्वी आम्ही वापरायचो होते पेंटेक्स वगैरे होते, तिथून आम्ही सुरुवात केली. आता निकॉन, कॅनन असे आत्ताचे कॅमेरे आहेत आमच्याकडे. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, डिजिटलायझेशन आहे.
0: आणखी एक जरा गमतीदार प्रश्न की काय किमती होत्या आजोबांच्या वेळेला, म्हणजे माहितीये का तुम्हाला कॅमेऱ्याच्या काय किमती असाव्यात?
1: हो, आजोबांच्या वेळेसच्या तर नाही, पण मला म्हणजे वडील सांगायचे तेव्हा नवीन सगळे कॅमेरे आम्ही घ्यायचो तेव्हा 4-4.5 हजार रुपये अशी त्याची किंमत होती, नवीनची किंमत.
0: तरी महागच होती. आणि सगळ्या घरात सर्रास कॅमेरे नसतील, त्यामुळे
1: नव्हते सर्रास कॅमेरे नव्हते
0: तेव्हा कुठले कुठले फोटो काढले जायचे म्हणजे वडिलांच्या वेळेला? आता जसं वाढदिवस असू देत काहीही असू देत सारखे फोटो निघत असतात, त्यावेळेला 50 वर्षापूर्वी काय होतं स्थिती?
1: तेव्हा लग्नाचे फोटो प्रामुख्याने काढले जायचे, लग्न होते, वाढदिवसाचं प्रमाण कमी होतं, नंतर डोहा जेवण किंवा संक्रांत सण असायचे ते पण काही फोटो काढले जायचे, आणि प्रत्येक सणाचे अगदी दोन चार तरी लोक येऊन फोटो काढत असाय.
0: बर.
1: की रक्षाबंधन होतं किंवा बाकी दिवाळीत पण असतील तेव्हा दिवाळीत ग्रुप फोटो काढायचे आहेत, त्यामुळे लोक ते मेमरी स्टोअर ठेवण्यासाठी आमच्याकडे येत आणि फोटो काढत असत.
0: अरे वा. आणि शाळा कॉलेजेसमधनं ग्रुप फोटोची प्रथा केव्हा सुरू झाली साधारण?
1: शाळा कॉलेजची पण बऱ्याच वर्षापासून आहे. धुळ्यातील बीएड कॉलेजमध्ये पण सुरुवात होती तेव्हा, एसएसपीएस कॉलेजमध्ये पण होते. साधारण 125 लोकांचा ग्रुप तेव्हा वडील काढत असे.
0: बापरे, एवढा सगळा तो कव्हर होत असे?
1: हो, सगळा तो कव्हर होत असे. आणि पूर्वी खूप मोठे कॅमेरा घेऊन जावं लागत असे, मग तेव्हापासूनची सुरुवात आहे.
0: मग ते ब्लॅक अँड व्हाईट होते का कलर होते?
1: सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट होते आणि नंतर मग आता कलर होत गेले.
0: बरोबर. पण 125 लोक कॅमेऱ्यात मावायचे म्हणजे
1: स्किल होतं त्यांचं
0: उभं करण्यामध्ये किंवा सगळ्या याच्या योजनेमध्ये
1: स्किल होत.
0: वा. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा फोटो काढायला लागलात तेव्हा बाहेर जाऊन म्हणजे आउटडोअर शूटिंग सारखं फोटोला जायला लागतं का तुमच्या स्टुडिओतच लोक फोटो काढतात?
1: सध्या स्टुडिओपेक्षा आउटडोअरचं प्रमाण खूप जास्त आहे.
0: कशामुळे?
1: लोकांचं अवेअरनेस वाढलेला आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांना फोटो पाहिजे असतात, मोबाईलमध्ये पाहिजेत, लग्नात पण त्यांना कॅन्डिड पाहिजे, सिनेमॅटोग्राफी पाहिजे, आणि मॅटर्निटी आहेत किंवा प्री वेडिंग शूट आहे, पोस्ट वेडिंग शूट पण आहेत, त्यामुळे बाहेरचे कामं जास्त वाढली इनडोअरपेक्षा.
0: म्हणजे लोक खर्चिक झाली का हौशी झाली?
1: लोक हौशी तर होतीच पण आता खर्चिकही झाले.
0: बरोबर. आणि त्यांच्या काय कल्पना असतात म्हणजे प्री वेडिंग शूटमध्ये किती घेता तुम्ही फोटो?
1: प्री वेडिंग शूटमध्ये आम्ही साधारण 80-90 फोटो घेतो.
0: अरे बापरे.
1: आणि 2 सॉंग्स बसतील असं आम्ही रेकॉर्डिंग करून घेतो, शूटिंग करतो आणि मग ते स्क्रीनला वगैरे आम्ही दाखवतो. फक्त आम्ही ते एकच काळजी घेतो की स्क्रीनवरती बघताना सगळे लोक बघत असतात, त्या दृष्टीने आम्ही सगळं व्यवस्थित फोटोशूट करतो.
0: पण सगळेच करतात असं नाही, काही
1: सगळेच नाही करत असतील, स्वतःला लवकर प्रसिद्ध करण्याच्या ह्याच्याने नसतील करावेत.
0: बरोबर. पण असं केलं पाहिजे, त्याच्यातली ती नैतिकता आहे,
1: नैतिकता जपली पाहिजे
0: आणि कॉन्फिडेन्शियल ठेवणं हा किती भाग महत्वाचा आहे फोटोग्राफीमध्ये?
1: हो, खूपच आहे. म्हणजे एखाद्या मुलगी जर आली असेल तर आम्ही तिचा भाऊ फोटो घ्यायला आला किंवा वडील आला तर त्यांना आम्ही रिसिप्ट शिवाय तिचा फोटो देत नसेल. ती स्वतः आली तर आम्ही तिला देत असू, पण दुसरं कोणी आलं तरी आम्ही आजपर्यंत दिलेला नाही.
0: म्हणजे कोणी,
1: त्यामुळे ती नैतिकता आम्ही जपली आहे, कॉन्फिडेन्शियल पाहिजे असते.
0: हो हो. आणि वेडिंगसाठी साधारण किती फोटो काढले जातात?
1: वेडिंगसाठी हल्ली 1000 येत आहेत फोटो, कारण कॅन्डिड पण लागतं, बाकीची पण फोटोग्राफी आहे, त्यामुळे साधारण 1000 ते 1500 पर्यंत फोटो आम्ही काढतो. त्यानंतर फोटो सिलेक्शन होतं आणि मग अल्बम बनतो.
0: आणि बसतो कोण सिलेक्शनला? मग
1: सिलेक्शनला ज्यांचं लग्न आहे ते आणि आई वडील मुलगी चौघेही बसतात.
0: आणि किती मोठा अल्बम करतात मग?
1: साधारण 450 ते 500 फोटोंचा अल्बम बनवतो. काही लोकांना अल्बम नको असतो, मग ते फक्त फोटो एक्सपोज करून घेऊन जातात.
0: बर. आणि ते फोटो सगळे अल्बम तयार केला तर त्याला साधारण काय खर्च येतो का? वेगवेगळे अल्बम मध्ये प्रकार,
1: अल्बम मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही साधारण किती फोटो घेतात त्याप्रमाणे त्यांचा बजेट आहे.
0: म्हणजे पुस्तकासारखं काही ठिकाणी पाहिलं ते काय आहे?
1: हल्ली फोटोबुक जो अल्बम आहे तो जास्त प्रचलित आहे. आधी करिझ्मा होता पण तो जरा वजनाने जास्त होता, पण तरी लोकांना तो आवडत होता. आता लाईट वेटच्या दृष्टीने फोटोबुक आलेला आहे.
0: बरं.
1: काही डिजिटल अल्बम्स पण आहेत.
0: म्हणजे काय लोकांना फोटोबुक म्हणजे काय?
1: फोटोबुक मध्ये मोठमोठे फोटो आपण कोलाज करतो आणि ते सगळे व्यवस्थित अरेंज करून आपण त्याला जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह बनवायचा प्रयत्न करून ते आपण फोटोबुक बनवत असतो.
0: पण हे महाग होत असेल, खर्चिक होत असेल?
1: हे थोडंसं खर्चिक आहे आधीच्या मानाने.
0: हा. आणि साधारण लोक काय साईजचा फोटो चूज करतात, म्हणजे वेडिंगचे असतील किंवा वाढदिवसाचे असतील?
1: वेडिंगचे असतील तर त्याला साधारण 12x36 इंच या आकाराचा आम्ही अल्बम देतो, मध्ये त्याला फोन ठेवतो. म्हणजे 12x18 एक साईड आणि 12x18 दुसरी साईड, असं दोघं मिळून 12x36 आकाराचा एक अल्बम देतो आम्ही.
0: आणि हल्ली वाढदिवसाचे किंवा डोहाळ जेवणाचे किंवा असे बाकीचेही फोटो लोक काढतात, ते किती फोटो साधारण एका कार्यक्रमाचे घेतात?
1: वाढदिवसाचे साधारण 1,250 पर्यंत फोटो घेतात.
0: अरे बापरे.
1: हो, हल्ली वाढदिवस पण बराच वाढला आहे, लोकांचा उत्साह पण वाढला आहे,
0: तुमचं इन्कम पण वाढलं आहे त्यामुळे.
1: इन्कम पण वाढलं आहे, पण कॅमेरे पण महाग झाले आहेत आधीच्या तुलनेमध्ये.
0: आणि आधीच्या तुलनेत कॉम्पिटिशन आहे का नाहीये?
1: आधीच्या तुलनेत खूप कॉम्पिटिशन आहे. डिजिटलायझेशनमुळे प्रत्येकाला नवीन काहीतरी करावं असं वाटतं आणि इंटरनेटमुळे बऱ्याच लोकांना खूप चांगली माहिती मिळते. आम्हाला सुद्धा ग्राहकाकडून काही नवीन आयडियाज शिकायला मिळतात, त्यामुळे प्रत्येकाकडून काही शिकण्यासारखं आहेच. आता
0: तुम्ही काढलेले असे काही मेमोरेबल फोटो सांगता येतील का?
1: हो, मध्ये काही वर्षांपूर्वी जेलच्या बागेत एक बिबट्या आला होता, त्याचा 15 ते 20 फुटावरून मी फोटो काढलेला आहे.
0: अरे बापरे.
1: बाकी तर आपलं मुख्यमंत्री साहेब आहेत, नितीनजी गडकरी आहेत, उद्धव ठाकरे आहेत, सुरेश प्रभू, अजित कडकडे, बऱ्याच लोकांचा मी फोटो काढलेले आहेत. आपले राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी आले होते धुळ्यात वाग्देवता मंदिरात, तेव्हा सुद्धा त्यांचा फोटो काढलेले होते. असे बरेच कार्यक्रम मोठमोठे लोकांशी संपर्क आला आणि त्यांचे फोटो काढायची संधी मिळाली.
0: वा, फारच छान आहे. तुम्ही कधी बाहेरगावी जाऊन फोटो काढलेत का?
1: हो, बाहेरगावी पण आम्ही बऱ्याच वेळा जातो, खास करून पुण्यात आणि नाशिकमध्ये जास्त वेळा जावं लागतं.
0: बर, मग कार्यक्रमासाठी की वेडिंगसाठी?
1: हो, वेडिंगसाठी आम्ही जातो.
0: हा, मग तेव्हा काय असतं, म्हणजे तुमची रिक्वायरमेंट काय असते?
1: रिक्वायरमेंट
0: तुम्ही कसे नेत आहे, कॅमेरे किंवा काय?
1: हो, आम्ही ते सगळे बरोबर घेऊन जातो, पार्टी बरोबर घेऊन जातो, किंवा मग पार्टी आम्हाला काही वेगळी सोय ट्रान्सपोर्टची अरेंज करून देते, आम्ही त्याच्या बरोबर जातो.
0: बरोबर.
1: आणि हल्ली चार पाच लोकांची टीम असते, त्यामुळे कॅन्डिड फोटोग्राफर वेगळा, सिनेमॅटोग्राफीवाला वेगळा, ड्रोनवाला वेगळा आहे. हल्ली ड्रोन पण लोकांना बराच लागतो, त्याची पण परवानगी घेऊन आणि मग आम्ही ड्रोन ने शूट करतो.
0: मग तुमच्याकडे पण असे 3-4 जण असतील हाताखाली?
1: हो, आमच्याकडे
0: लगेच येत असतील. आणि
1: हो, आमचे सहकारी आहेत, ते सगळे बोलवले की येतात.
0: म्हणजे आता तुमची पण एक टीम वर्क झालेला आहे?
1: हो, टीम वर्क झालाय,
0: व्हिडिओ शूटिंग
1: फोटोग्राफीसाठी
0: आणि हे सगळं. तुम्हाला कधी असं वाटलं का की उभी चालो बुवा या फील्डमध्ये?
1: नाही, असं नाही वाटलं.
0: आणि मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की पूर्वी लोकांची वृत्ती आणि आता लोकांची वृत्ती यात काय फरक पडलेला आहे?
1: पूर्वीची लोकांची वृत्ती होती तशी आणि तो माणसाप्रमाणे सगळ्यांचा फरक जाणवतो तसा. आता पूर्वी काही लोक होते संकुचित, पण आता तसे नाही आहेत. आता बरेच लोक फ्री आहेत आणि ते समजत आहेत की कसे फोटो पाहिजेत, त्याप्रमाणे आताचे पण लोक चांगले आहेत. पूर्वीचे पण चांगले होते, पण ते सगळे
0: पण असायची, श्रीमंत लोकच जास्त फोटो काढायचे मला वाटतं.
1: हो, श्रीमंतच जास्त होते आणि पूर्वी प्रमाण असायचं की बस एवढे फोटो झाले आता पुरे, आता नाही काढायचं. आता तसं नाही राहिलं की आता डिजिटल कॅमेरा असल्यामुळे जास्त फोटो काढले जातात, मग ते सिलेक्शन करतात, त्यामुळे आता तेच उलट जास्त सांगतात की ह्यांचा पण घ्या, त्यांचा पण फोटो काढा, त्यामुळे फोटोचं प्रमाण पण वाढलं आहे.
0: फोटोचं प्रमाण वाढलं, अगदी बरोबर. आणि हे सगळं तुम्हाला सेव्ह करून ठेवायला लागत असेल ना, चुकून डिलीट झालं वगैरे असं कधी घडतं का?
1: नाही, आम्ही 2-3 ठिकाणी बॅकअप घेऊन ठेवतो की अजून तरी चुकून डिलीट झालेलं नाही आहे, होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतो.
0: बरोबर.
1: आणि शेवटी मशीन आहे, कुठे काही व्हायरस आला, काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आम्ही 2-3 ठिकाणी घेतो.
0: बरोबर. तुम्ही कुठे वर्कशॉप्स केली आहेत नवीन किंवा तुम्ही घेतली आहेत?
1: नाही, मी वर्कशॉप मधून 2-3 ठिकाणाहून मी ट्रेनिंग घेतलेलं आहे.
0: आणि तुम्ही नवीन मुलांनाही ट्रेनिंग दिलं? एकदा बीएड कॉलेजमध्ये येऊन सगळं सांगितलं होतं त्या मुलांना फोटोग्राफीचं, तसं काही ठिकाणी ट्रेनिंग दिलेत का नवीन पिढीतल्या लोकांना?
1: नवीन पिढीतल्या किंवा काही सहकाऱ्यांना ट्रेनिंग दिल्या आहेत, पण असं प्रॉपर वर्कशॉप मी अजून घेतलेला नाही.
0: तुमच्या या सगळ्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आवडीनं या क्षेत्रामध्ये शिरला आहात, तुमच्या ह्याला 100 वर्षाची परंपरा आहे. पुढे तुमची मुलं याच फील्डमध्ये येणार आहेत का?
1: त्यांना मी सगळीची माहिती करून दिली, त्यांना आवड पण आहे, पण बेसिक ग्रॅज्युएशन जे आहे ते आधी महत्वाचं आहे, ते तर सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे आणि नंतर त्यांनी त्याप्रमाणे त्यांच्या आवडीप्रमाणे यावं.
0: बरोबर. फार छान. आज तुम्ही आम्हाला अगदी पूर्वीच्या काळी कॅमेरे कसे होते त्याची माहिती दिली आणि आजची फोटोग्राफी डिजिटल कशी आहे याची माहिती दिली. आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही तरुण पिढीला काय सांगाल फोटोबद्दल?
1: सगळी नैतिकता सांभाळून आपण भरपूर छान फोटोग्राफी करा आणि सगळ्यांना साथ द्या.
0: धन्यवाद. श्रोते हो, हा होता आजचा आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम उमेश मुधोळकर यांच्याबरोबर. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानुया या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते गांधी तीर्थ आणि अजिंठा लेणी या दोन ठिकाणांबद्दल, पण त्या ठिकाणांची माहिती सांगण्याचा उद्देश मात्र नाही. आपल्याला हे ऐकल्यानंतर लक्षात येईल. तर झालं असं की काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, तेव्हा माझ्याकडं पाहुणे आले होते आणि खास पाहुणे होते बरं का. कोण होते तर मुलगी जावई आणि छोटा नातू. बऱ्याच दिवसांनी ते सुटी काढून आले असल्याने आम्ही सुटी कुठंतरी छान अशा निसर्गरम्य ठिकाणी घालवायचं ठरवलं. आणि मग आमचं असं ठरलं की इथून जवळ असलेल्या जळगावला गांधी तीर्थ बघायला जायचं आणि त्यासोबतच तिथं असलेली अजिंठा लेणी बघायची. आणि म्हणून आम्ही आमच्या गाडीनं जळगावला जाण्यासाठी निघालो. मंडळी, चाळीसगावहून जळगावला जाताना शिरसुली रोडवर जैन हिल्सवरच गांधी तीर्थ वसलेला आहे, तेव्हा आधी तिथंच जायचं असं ठरवलं आणि तिथं गेलो. तो दिवस होता 26 जानेवारीचा, प्रजासत्ताकाचा दिवस, सगळीकडे सुटी. आणि दुसऱ्या दिवशी शनिवार आणि नंतर लगेच रविवार लागून आल्यामुळे सलग 3 दिवस सुट्या आल्या. आणि त्यामुळं झालं काय की सगळ्या पर्यटन स्थळांवरती कमालीची गर्दी जमली. पण सुदैवानं गांधी तीर्थावर मात्र फारशी गर्दी नव्हती. अशी ठिकाणं लोक कमी पाहायला जातात. जळगावचे उद्योगपती पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून या गांधी तीर्थाची निर्मिती झाली आहे. 300 एकरच्या विस्तीर्ण परिसरामध्ये 65,000 स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं हे भव्य ठिकाण आहे. संपूर्ण बांधणी लाल रंगाच्या जोधपुरी दगडामध्ये केलेली आहे. विस्तीर्ण जलाशय आणि महात्मा गांधींचा तिथं असलेला पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो. मंडळी, आपण प्रवेशद्वारातून तिकीट घेऊन आत शिरलो की अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा वाटेनं आपली गाडी वर असलेल्या वाहनतळापर्यंत जाते. आपण तिथं जात असताना भोवतालचा जो निसर्गरम्य परिसर आहे तो आपलं मन मोहून टाकतो. विविध झाडं, फुलं, अत्यंत सुंदर असे हिरवेगार लॉन्स दृष्टीला पडतात. विस्तीर्ण आमराई आहे. आम्ही गेलो त्यावेळेला नुकताच आंब्यांना मोहर येऊ लागला होता आणि त्याचा घमघमाट वातावरणामध्ये पसरला होता. कोकिळेचा मंजूळ स्वर कानावर पडत होता, पक्ष्यांचा किलबिलाट होता आणि झाडावर आणि इतस्ततः बसलेली वानरं आमचं स्वागत करत होती. असं सगळं मोठं रम्य आणि छान वातावरण होतं. अशा या वातावरणामध्ये इतर कुठलेही कर्णकर्कश आवाज मात्र नव्हते. प्रदूषण, शहरातला गजबजाट आणि गोंगाटही नव्हता. सगळा परिसर कमालीचा स्वच्छ. एखादा कागदाचा कपडा सुद्धा इकडे तिकडे पडलेला नव्हता. गांधी तीर्थाच्या वास्तूत प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, पाण्याच्या बाटल्या इत्यादी न्यायला परवानगी देत नाहीत, त्यामुळं आम्हाला ते बाहेरच ठेवावं लागलं. आतमध्ये गेल्यानंतर गांधीजींचा मोहनदास ते महात्मा हा प्रवास कसा झाला ते आपल्याला विविध प्रकारे अनुभवता येतं. त्यासाठी चित्र, दृकश्राव्य साधनं आदींची व्यवस्था आहे. गांधीजींच्या वापरातल्या विविध वस्तू, त्यांच्या स्मृती जागृत करणारं

थक्क होऊन जातो. मंडळी, आज गांधीतीर्थ हे पर्यटन स्थळ म्हणून सर्वार्थाने विकसित झालेलं आहे. ज्यांना गांधीजींच्या जीवनावर संशोधन करायचं आहे त्यांच्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. नवीन पिढीला गांधीजी जाणून घ्यायचे असतील तर या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी. या ठिकाणी सशुल्क भोजन आणि राहण्याची सुद्धा सोय होऊ शकते. हे सगळं स्वच्छ प्रदूषणरहित वातावरण आम्ही अनुभवलं. आणि दुसऱ्या दिवशी अजिंठा लेणी पाहण्यासाठी जळगावमध्येच आम्ही थांबलो. जळगावमध्येच मुक्काम केला. अजिंठ्याला जाण्यासाठी सकाळी लवकर निघालो. सुमारे 1.5 तासांचा प्रवास करून अजिंठ्याला पोहोचलो. पाहतो तर काय, लेण्यांच्या वाहनतळावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आम्हाला पार्किंगसाठी मोठ्या प्रयासानं जागा मिळाली, पण तिथून लेण्यांपर्यंत जाण्यासाठी खास बसेसची व्यवस्था होती. आपलं स्वतःचं वाहन वरपर्यंत नेता येत नाही, पण ज्या बसनं वर जायचं होतं त्या बसच्या तिकिटासाठी लांबच लांब अशा रांगा लागल्या होत्या. साधारणपणे तासभर रांगेत उभं राहिल्यानंतर आमचा नंबर लागला आणि बसने आम्ही अगदी 10 ते 15 मिनिटात लेण्यांजवळ पोहोचलो. देशी विदेशी पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली होती. प्रत्येकाच्या हातात पाण्याच्या बाटल्या, खाऊच्या पुड्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या. लोक आपलं पाणी पिऊन झाल्यानंतर, जवळचे पदार्थ खाल्ल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कागद इतस्तत फेकून देत होते. अजिंठा लेणी किंवा हे पर्यटन स्थळ हा आपला आंतरराष्ट्रीय वारसा आहे आणि तो आपण जपला पाहिजे. हे ठिकाण स्वच्छ ठेवलं पाहिजे अशा प्रकारची भावना अभावानंच आढळली. लेण्यांमध्ये तर प्रचंड गर्दी होती. विशाल अशा विविध भाव असलेल्या बुद्धमूर्ती, भित्तीचित्र, सुंदर ललना, त्यांचे पोशाख, दागिने यासाठी अजिंठ्याची लेणी प्रसिद्ध आहेत. पण गर्दीच इतकी होती की गर्दीमुळं या सगळ्यांचा आनंद नीट घेता आला नाही. मंडळी, बऱ्याचशे लेण्यांमधील चित्र तर आता अस्पष्ट झाली आहेत. मूर्ती भग्न आहेत आणि ज्या काही मूर्ती चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्यांची माहिती सोबत गाईड किंवा पुस्तक असेल तर त्यातून पाहता येते आणि लेण्यांचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येऊ शकतो. या ठिकाणी 29 लेण्या असून आपल्या आवडीनुसार आणि उपलब्ध वेळेनुसार आपण त्या पाहू शकतो. तरी मंडळी, या लेण्या पाहायच्या म्हणजे किमान 3-4 तास तरी हवेतच, बरं का? पण मंडळी, या ठिकाणी आपल्याला गांधी तीर्थ किंवा अजिंठा लेणी यांची माहिती देणं हा उद्देश नक्कीच नाही आहे. मला ती ओघानं जेवढी सांगता आली तेवढी मी सांगितली, पण मूळ उद्देश असा आहे की या दोन पर्यटन स्थळांमध्ये मला जो फरक जाणवला तो आपल्यापर्यंत पोहोचवणं. मंडळी, या दोन स्थळांची तुलना मी करत नाही आहे हे आपण लक्षात घ्या, कारण दोन्ही स्थळं आपापल्या परीनं श्रेष्ठच आहेत. मग कोणता फरक आहे? तर फरक आहे तो स्वच्छतेचा, त्यांची व्यवस्था ठेवण्याचा. मी कालच्या दिवशी पाहिलेलं, आदल्या दिवशी पाहिलेलं गांधी तीर्थ अगदी स्वच्छ का राहू शकतं? आणि जी अजिंठा लेणी जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे तो परिसर स्वच्छ का राहू शकत नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडला. गांधी तीर्थ स्वच्छ ठेवण्यासाठी तिथले नियम कडक आहेत, त्या नियमानुसारच पर्यटकांना वागावं लागतं. तिथले कर्मचारी सुद्धा ते ठिकाण स्वच्छ राहील म्हणून कमालीचे दक्ष असतात. पण अशा प्रकारच्या सूचना

खरं तर अजिंठ्या लेण्यासाठी सुद्धा आहेतच, पण त्याची दखल कोण घेतो? मंडळी, जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची सक्ती केली जात नाही, आपल्यावर पाळत ठेवली जात नाही, कोणीतरी आपल्या पाठीमागे काठी घेऊन उभा राहत नाही, तोपर्यंत आपण नियम पाळायला स्वेच्छेनं तयारच होत नाही अशी आपली मानसिकता का बरं तयार होते? एक उदाहरण सांगतो मंडळी. मी काही वर्षांपूर्वी भूतानमध्ये गेलो होतो. भूतान हा भारताजवळ असलेला एक छोटासा देश, पण आपल्या घरांची, रस्त्यांची, पर्यटन स्थळांची स्वच्छता कशी राखावी हे भूतानमधून नागरिकांकडून, भूतानमधल्या नागरिकांकडून आपल्याला खरोखर शिकण्यासारखं आहे. भूतानमध्ये आम्ही जेव्हा बसमध्ये प्रवास करत होतो तेव्हा त्या बसच्या एका कोपऱ्यामध्ये एक डस्टबिन ठेवली होती आणि त्या बसचा ड्रायव्हर आम्हाला इतरत्र कुठेही कचरा टाकू देत नव्हता. आपला कचरा किंवा प्लॅस्टिक्सची जी काही आवरणं असतील, खाद्यपदार्थांचे पुढे असतील, ते त्या डस्टबिनमध्येच टाका असं तो विनवत होता. मंडळी, आमची बस वास्तविक तेव्हा त्या भूतानमधल्या डोंगर रांगांमधून जात होती. खरं म्हणजे आम्ही खिडकीतून ते पुढे किंवा त्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्स वगैरे बाहेर टाकल्या असत्या तर तिथे पाहणारं कोणी नव्हतं. आमच्यातल्या एका प्रवाशानं खोडसाळपणे त्या ड्रायव्हरला विचारलं, अहो तुम्ही सांगता ठीक आहे, पण इथं पाहणारं कोण आहे? आम्ही खिडकीतून बाहेर टाकलं तरी काय बिघडणार आहे? आम्हाला कुठला दंड होणार आहे? तेव्हा तो ड्रायव्हर असं म्हणाला की इथं बाकी कोणी नसलं तरी मी आहे ना. माझ्या देशामध्ये आम्ही अशा प्रकारे कुठेही कचरा टाकत नाही, डस्टबिन या ठिकाणी ठेवली आहे, आपण त्यातच कचरा हा टाका. तर मंडळी, आपला देश स्वच्छ राहावा ही भावना त्या देशातल्या एका सामान्य ड्रायव्हरमध्ये आम्हाला आढळली. त्यासाठी तो किती जागरूक होता. तर मंडळी, अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थानं महान होईल, स्वर्गतुल्य होईल आणि स्वच्छ राहू शकेल, आपलं पर्यावरण चांगलं राहील असं मला वाटतं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

गोरे भैया।

ये आज तुम्हें क्या हो गया है? उफ, तो अपने दिल को समझाओ ना।

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 226 बहुजिनसी नाम दशक 18 समास पहिला बहुदेवस्थान निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम। लहान थोरजनांना विद्या बुद्धी देणाऱ्या गजवदना, तुझा महिमा समजत नाही तुला नमस्कार असो। चारी वाचांमध्ये स्फूर्ती निर्माण करणाऱ्या सरस्वतीला नमन असो। तुझे निजरूप दांडतात असे थोडेच आहेत, हे ब्रह्मदेवा तू धन्य आहेस। सृष्टीची रचना करून नाना वेदशास्त्र भेद तू प्रगट केले आहेस। विष्णुदेवा तू विश्वाचं पालन करतो, आपल्या अंशाने त्याच्यात राहून सगळ्या जीवांना जगवतो वाढवतो। धन्य धन्य भोळा शंकर, त्याच्या देण्याला मर्यादाच नाही, तो निरंतर राम नाम जपत असतो। सगळ्या देवांचा देव असलेला इंद्रदेव आहे, इंद्रलोकीचं वैभव काय म्हणून सांगायचं। धन्य धन्य यमधर्म, सगळे धर्म अधर्म तू जाणतोस। प्राणीमात्रांचं गुपित तुला माहिती आहे, व्यंकटेशाचा महिमा मोठा आहे। उभ्यानं अन्न खातात, वडे गार्गे यांचा आस्वाद घेतात। वनशंकरी देवी तू धन्य आहेस, शाकभाज्यांचा आहार घेऊन भोजन करतात। गायीच्या शेपटासारख्या असलेल्या उडद्याच्या वड्यांच्या अखंड माळा दहीवडे खाताना समाधान होतं। खंडेराया, भंडाऱ्यामुळे तुझी पिवळी काळा झालेली आहे, कांदे आणि भरीचं रोडगे खाण्यास तू सिद्ध असतोस। धन्य धन्य तुझा भवानी, भक्तांवर प्रसन्न होते, तिचे गुणवैभव वर्णू शकेल असा कोण आहे। देवा धन्य धन्य पांडुरंगा, नाना अभंग गाणी याद्वारे तुझ्या अखंड कथेचा प्रवाह सुरू असतो। धन्य धन्य क्षेत्रपाळ देवा, तुझी लोकांना आवड आहे। राम कृष्ण आदी अवतार आहेत, त्यांचा महिमा अपार आहे, त्यांच्या उपासनेसाठी लोक तत्पर आहेत। सगळ्या देवांचं मूळ म्हणजे अंतरात्मा, भूमंडळाचे भोग त्याच्यामुळेच घडतात। त्याच्यातच नाना देव आहेत, नाना शक्तींची रूप त्यांनी घेतली आहेत। सगळ्याचा विचार करावा, किती वर्णन करावं। देव आणि नर अनेक होतात आणि जातात, कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सगळ्याची भोगप्राप्ती अंतरात्म्यालाच घडते। कोणता देह काय करतो, कोणता देह काय भोगतो, भोगी त्यागी वितरागी एकच आत्मा आहे। प्राणी अभिमानाला भुलले, देही माणसाकडे पाहत गेले, आतमध्ये असून देखील मुख्य अंतरात्म्याला विसरले। अरे या आत्म्याची चवळ पाहिल्यास या भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य असेल तरच तो अनुसंधान करून राहील। त्या अनुसंधानामुळे सगळी किलमिश पाप जळून जातील। अंतर्निष्ठ ज्ञानीच हे विचार करून पाहू शकतात। अंतर्निष्ठ आहेत तितके तरले, आंतरभ्रष्ट आहेत तितके बुडाले। लोकांचे बाह्य आचार आणि लोकरूढी यांच्यामुळे वाया गेले। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपण नाम समास प्रथम स।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. जगामध्ये प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे, किंबहुना आनंद नको असं म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो, मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद आणि समाधान का बरं न मिळावं? याला कारण असं आहे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठंही मिळणं शक्य नसल्या कारणानं त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असं मनापासून वाटलं पाहिजे, आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणं आवश्यक आहे. आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसं फार चांगली आहात, भगवंताचं नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचं प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटतं. तुमच्यापैकी प्रत्येकानं मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचं प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरं. तुमची परिस्थिती आड येते का? इथं मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचं प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही इथं आनंदानं राहा, मंदिरात जेवा आणि रामराम म्हणा असं मी सांगतो. पण या लोकांनी सुद्धा नामाचं प्रेम यायला परिस्थिती आड येते असं म्हटलं तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरं तर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असंच म्हणावं लागतं. वस्तू ही सत्य नसल्यामुळं तिचं रूप अशाश्वत असतं, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्यांना वस्तू आणि आनंद दोन्ही दिलं तर फारच बरं. मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला, तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकण्यात का? हे जसं खरं आहे त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागं लागणं बरं नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणामध्ये राहूया. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीमध्ये न घालवता नामस्मरण करावं. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार आणि अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, दर भागामध्ये आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही सिद्ध पुरुषांच्या कथांचं अभिवाचन करतो आहोत. त्यातलीच आज सुद्धा एक अनोखी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आजच्या कथेचं नाव आहे तेजसूर्य डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी. तेव्हा वळूया आजच्या आपल्या या कथेकडे. डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी यांचे मूळ नाव लिंगेश मेलगिरी गौडा पाटील. त्यांना महाभागवत या उपाधीने गौरवण्यात आले होते. त्यांचा जन्म 20 मे 1889 रोजी कुर्तकोटी, जिल्हा धारवाड, कर्नाटक इथे झाला होता. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे त्यांचे गुरु होते. मराठी आणि कन्नड भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. ते करवीर आणि संकेश्वर पीठाचे शंकराचार्य होते. हिंदू धर्म आणि संस्कृत भाषेचा प्रसार तसंच शुद्धी कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी हे अत्यंत विद्वान, वेदांतविषयक ग्रंथांचा गाढा अभ्यास, अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग होता. श्री कृष्णदेवराय यांनी पाटील वंशाच्या पूर्वजांना चार गावे म्हणजेच मेवुंडी, कुर्तकोटी, कोळीवाडा आणि कुंदगोळ यांची पोलीस पाटीलकी दिलेली होती. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत मल्हारी मार्तंड असल्याने त्यांच्या घरात लिंगनगौडा, मैलारगौडा अशी नावे ठेवण्याची पद्धत होती. डॉक्टर कुर्तकोटींचे प्राथमिक शिक्षण कानडीत तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण इंग्रजीत झाले होते. 1893 त्यांचं शिक्षण धारवाडला पूर्ण झालं. त्याच सुमारास स्वामी विवेकानंदांच्या दिगंत धर्माविषयीच्या वार्ता कानी पडल्याने ते इतके प्रभावित झाले की धर्मप्रसारासाठी संस्कृत भाषा आणि वेदांतादी शास्त्रे शिकण्याचा त्यांनी निश्चय केला. या हेतूने त्यांनी कलकत्ता आणि नंतर काशी इथे शास्त्राध्ययन केले. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन काशीच्या पंडितांनी त्यांना विद्याभूषण ही पदवी दिली. नंतर शृंगेरी येथे जाऊन त्यांनी तेथील शंकराचार्यांच्या मठात पारंपरिक पद्धतीने वेदांत ग्रंथाचा अभ्यास केला. त्यानंतर ते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या सहवासात आले. योगायोगाने त्यांची 1903 ते 1904 सुमारास गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री ब्रह्मानंदांबरोबर गाठ पडली. श्री ब्रह्मानंदांमुळे ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात आले. बेलधडी येथे त्यांना श्री महाराजांचे प्रथम दर्शन घडले. महाराजांनी त्यांची 2 कठोर परीक्षा घेतली. गोंदवल्यामध्ये लिंगेश यांना शिष्य म्हणून स्वीकारण्याआधी महाराजांनी त्यांना आश्रमाच्या समोरील निंबोणीच्या झाडाखाली 8 राहण्यास सांगितले. तेथे त्यांना दिवसातून एकच वेळ जेवण पाठवण्यात येत असे. परंतु त्यांची श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. महाराजांच्या एका परीक्षेत ते पास झाले, मात्र दुसरी परीक्षा अत्यंत कठीण होती. भर उन्हात महाराज घोडागाडीतून जात आणि गाडी मागे लिंगेश यांना पादुका डोक्यावर घेऊन अनवाणी चालण्यास सांगत. याही परीक्षेत महाभागवत उत्तीर्ण झाले. ते वर्णन करतात की त्या रणरणत्या उन्हात उघड्या डोक्याने अनवाणी पावलांनी गाडीच्या पाठीमागे धावताना देहास कुठलेही कष्ट भासत नसत. गुरुकृपेमुळे शरीरात गारवा भासत असे. पुढे महाराजांनी त्यांची समाधी लावून उपनिषदात वर्णिलेल्या शाश्वत साधनांचा त्यांना अनुभव दिला. आद्य शंकराचार्यांच्या वचनांचा खरा अर्थ त्यांना श्री महाराजांच्या सहवासात आल्यानंतर कळू लागला. वैदिक काळी ज्याप्रमाणे शिष्य गुरुची सेवा करीत त्याप्रमाणे त्यांनी श्री महाराजांची सेवा केली. श्री महाराजांचा सहवास त्यांना सुमारे 9 घडला. श्री महाराजांनीच त्यांना महाभागवत ही उपाधी दिली होती. त्यामुळे श्री महाराजांच्या शिष्य परिवारात ते महाभागवत या नावानेच ओळखले जात. आपल्या देहत्यागानंतर डॉक्टर कुर्तकोटींनी गोंदवल्यास राहून तेथील व्यवस्था पहावी अशी श्री महाराजांची इच्छा होती. पण ते काम आपल्या शक्तीबाहेरचे आहे असे डॉक्टर कुर्तकोटींना वाटत असल्याने त्यांनी त्यासाठी रुकार दिला नाही. श्री महाराजांच्या समाधीनंतर डॉक्टर कुर्तकोटींनी आपल्या जवळच्या श्री महाराजांच्या पादुका समाधी मंदिरात स्थापन करण्यासाठी दिल्या. श्री महाराज देहात असताना या पादुकांना त्यांचा पदस्पर्श झालेला होता आणि नंतर याच पादुका गोंदवले येथील समाधी मंदिरात स्थापन करण्यात आल्या आहेत. समाधी मंदिराच्या वर असणारी श्री गोपालकृष्णाची मूर्तीही त्यांनी जयपूरहून करवून आणली होती.
श्री महाराजांच्या निर्वाणानंतर काही वर्ष ते पुण्यतिथीच्या उत्सवासाठी नियमित येत असत. त्यानंतर त्यांनी संस्कृतच्या प्रसारासाठी कार्य सुरू केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे, दी इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी अंमळनेर, संस्कृत अकॅडमी बँगलोर या संस्था काढण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. द हार्ट ऑफ भगवद्गीता या त्यांच्या प्रबंधाला वॉशिंग्टन विद्यापीठाची PhD मिळाली. वेदांताचे खरे मर्म जाणणारे जे काही थोडे विद्वान त्या काळी भारतात होते त्यापैकी डॉ कुर्तकोटी एक होते. वैदिक धर्माच्या प्रसाराच्या दृष्टीने अशा योग्यतेचा पुरुष शंकराचार्य पीठावर आसीन झाल्यास त्या कार्याला चांगला हातभार लागेल असे वाटल्याने त्यांना तशी विनंती करण्यात आली. आपल्या ध्येयाला पूरक म्हणून लोकमान्य टिळकांच्या इच्छेने त्यांनी करवीर पीठाचे म्हणजे कोल्हापूरचे शंकराचार्यत्व स्वीकारले. तो काळ होता 3 जून 1917. पण नंतर कोल्हापूरच्या छत्रपतींशी काही कारणावरून बेबनाव झाल्याने ते एका छाटीनिशी तेथून बाहेर पडले. ते बाहेर जात असताना छत्रपतींनी त्यांना धरण्याचा आदेश दिला. मात्र त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या सेवेकरांना त्यांच्या पुढे गोंदवलेकर महाराज चालताना दिसले. त्यामुळे शंकराचार्यांना हात लावण्याची त्यांची हिंमत झाली नाही. त्यावेळी त्यांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे दर्शन झाले होते अशी आख्यायिका आहे. सन 1921 ते 1939 या काळात त्यांचे नाशिक येथे वास्तव्य झाले. डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी हे महान साधक होतेच, परंतु लौकिकात राहून पारमार्थिक जीवन अत्यंत प्रगत करून घेतलेली ती एक थोर विभूती होती. सोमेश्वरला बालाजी मंदिराच्या परिसरात त्यांची समाधी आहे. अत्यंत कर्मनिष्ठ परंतु देवावर प्रचंड श्रद्धा असलेल्या डॉक्टर शंकराचार्यांनी जनहितार्थ अनेक कामे केली. 1920 फेब्रुवारी महिन्यात सांगली येथे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचे संमेलन भरले होते. त्या संमेलनास लोकमान्य टिळक उपस्थित होते. त्या सभेचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे यासाठी टिळकांनी महाभागवतांना आग्रहाने बोलवून घेतले होते. या सभेच्या आरंभी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव आमंत्रित केले गेले तेव्हा लोकमान्यांनी स्वतः महाभागवतांसारखे स्वयंभू अध्यक्ष उपस्थित असताना अशा प्रस्तावाची आवश्यकता नाही असे सांगितले. या कार्यक्रमानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला, पिंपळगाव, बसवंत या गावांना भेट देत जून महिन्यात श्री महाभागवत नाशिक नगरास आले. संदेशपत्रिकाच्या वृत्ताप्रमाणे त्यांचे पहिले प्रवचन नाशिकमधील भद्रकाली नगरात झाले. त्या वर्षीचा चातुर्मास त्यांनी नाशिकच्या भटजी मठात व्यतीत केला. ते चातुर्मासात असतानाच टिळकांचे निधन झाले. त्यांनी लोकमान्यांच्या बरोबर हिंदू परिषद भरवण्याविषयी चर्चा केली होती. त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात म्हणजे 1920 नाशिक येथे ती परिषद भरवली. ही परिषद नाशिकला भरवून लोकमान्यांचे कार्य पुढे नेणार असे सूतोवाच देखील त्यांनी यावेळी केले होते. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथे त्यांनी अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. त्यावेळी भरलेल्या या सभेत श्री महाभागवतांनी, मी 2 वर्षापूर्वी कोल्हापूरहून विजयादशमीच्या संध्याकाळी सीमोल्लंघन करून कोल्हापूर सोडले. पंडित मदन मोहन मालविया यांच्या विनंतीवरून मी काशीच्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा उपकुलपती म्हणून काम करण्याचे ठरवले होते, परंतु लोकमान्यांनी, तू नाशिकला जा आणि तेथून आपले धर्मकार्य कर असा संदेश दिल्याने मी नाशिकला आलो. येथे गंगापूरमध्ये मी जागा घेतली आहे. तेथे एका मठाची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा माझा विचार आहे. एक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय स्थापन करण्याची योजना आहे. हे गाव एक तीर्थक्षेत्र असून येथील हवामानही चांगले आहे. मला नाशिक केंद्र बनवून हिंदू संघटनेचे कार्य आणि इतर अनेकानेक कामे करावयाची आहेत असे सांगितले होते. 10 ते 13 सप्टेंबर 1920 दरम्यान 4 दिवस त्यांनी हिंदू परिषद भरवली. हिंदू धर्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी त्यांनी मोठे कार्य केले. परधर्मात गेलेल्या अनेक हिंदूंना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. अनेक राजकीय आणि सामाजिक चळवळींशी त्यांचा संबंध आला. असे असले तरी त्यांचे अंतरंग श्री सद्गुरूंच्या चरणांशीच गुंतलेले असे. 29 ऑक्टोबर 1967 रोजी नाशिक येथेच त्यांचे देहावसान झाले. त्यांची समाधी सोमेश्वरला बालाजी मंदिराच्या परिसरात असून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, आर्बिट्रेटर
1: कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. कृष्णभूषणजी खूप खूप स्वागत आहे तुमचं. आपण आज लवाद याच्या निर्णय प्रक्रियेबद्दल चर्चा करणार आहोत. जर 3 महिन्याच्या कालावधीत अर्जदाराचा अर्ज योग्य कारण असूनही जर नाकारला गेला तर नेमकं काय होतं?
2: काही वेळा अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर आपण मागे बघितल्याप्रमाणे दुरुस्त्या किंवा सुधारणा करून घेण्यासाठी 3 महिन्याच्या आतमध्ये लवादाकडे अर्ज करावा लागतो. जर का तो अर्ज लवाद किंवा लवाद मंडळाने फेटाळला आणि फेटाळण्याचे कारण न्यायालयाला जर का योग्य वाटलं नाही तर त्या अर्जदाराच्या अर्जाची न्यायालय दखल घेऊ शकतं.
1: हा, पण त्याला काही मुदत असते का?
2: होय, अशी मुदत संपल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये ही प्रक्रिया व्हावी लागते.
1: काही कारणाने त्या कालावधीत अर्ज करणं जमलं नाही तर मग काय होऊ शकतं?
2: त्या कालावधीमध्ये अर्ज करणं जर का जमलं नाही तर न्यायालयाचा नाईलाज होतो. त्यावरती न्यायालय कुठलाही आदेश देऊ शकत नाही कारण मुदतच संपलेली असते.
1: न्यायालय लवाद न्यायाधिकरणाला अवॉर्डमध्ये सुधारणा करण्यासाठी कशा प्रकारचा आदेश देते?
2: लवाद न्यायाधिकरणाला आर्बिट्रल अवॉर्डमध्ये कशा प्रकारच्या दुरुस्त्या किंवा सुधारणा करणं गरजेचं आहे त्यानुसार त्या करण्याचा आदेश देऊ शकतं. उदाहरणार्थ आवश्यक तो कालावधी मंजूर करणं इत्यादी.
1: आता लवाद न्यायाधिकरणाला न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्याची संधी मिळते का?
2: होय, निश्चितच. जर का न्यायालय किंवा लवाद न्यायाधिकरणाला आवश्यक वाटलं तर निश्चित तशी बाजू मांडण्याची पुरेशी संधी न्यायालय उपलब्ध करून देतो.
1: पण मग असं अवॉर्ड दूर सारण्यापूर्वी न्यायालय लवादांना आपली कारवाई परत सुरू करण्याचा आदेश देऊ शकते का?
2: त्या दाव्यातील मुद्द्यांच्या गुणवत्तेनुसार ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये मेरिट ऑफ द केस म्हणतात न्यायालय लवाद न्यायाधिकरणाला त्या सुधारणेपुरतं आपली कार्यवाही परत सुरू करण्याचा आदेश देऊ शकतं. अर्थात हे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्येच होतं.
1: दुसरी कुठली कार्यवाही लवाद न्यायाधिकरण करू शकते?
2: दुसरी कुठलीही कार्यवाही करणे आवश्यक आहे ते न्यायालयाच्या आदेशानंतरच लवाद न्यायाधिकरण एकत्र बैठक घेऊन किंवा चर्चा करून निर्णय घेतं आणि न्यायालयाला तसं कळवतं.
0: क्या बात आहे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी या न्याय प्रक्रियेतल्या ज्या संबंधित गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही गप्पा मारल्यात,
3: धन्यवाद.
0: श्रोते हो, हे होते कृष्णभूषण महाशब्दे जे आर्बिट्रेटर म्हणजे लवाद आहेत, त्यांच्याशी आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मी देविका मनापासून स्वागत करते. मंडळी, अबेकसच्या सावित्रीच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण कायमच अबेकस या विषयाशी संबंधित असलेल्या शिक्षकांच्या वेगवेगळ्या मुलाखती ऐकत आहोत, पण आज मात्र आपण बोलणार आहोत ब्रेनट्रेन अकॅडमीच्या एका खास विद्यार्थ्याबद्दल, किंवा जो तिथे शिक्षण घेतोय आणि अबेकसचं त्यांनी शिक्षण घेऊन त्याच्यात त्यांनी काय अचीवमेंट मिळवले आहेत, किंवा अबेकसबद्दल त्याचा काय दृष्टिकोन आहे, तो काय काय शिकतोय, हे सगळं आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे आपला छोटा मित्र भार्गव जोशी, जो 8वीला आहे आणि आदर्श शाळेमध्ये तो सध्या शिकतो आहे. हाय भार्गव, कसा आहेस तू?
1: मी मस्त.
0: बरं. तू अबेकस कधीपासून शिकतोयस?
1: मी साधारणतः 1.5 वर्षापासून.
0: बरं,
1: मग 1 ते 2 वर्षापासून.
0: अच्छा, मग याच्या आधी म्हणजे मुळात मला पहिले तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तुझा आवडता विषय कुठला आहे?
1: गणित.
0: गणित. बरं. म्हणजे हे तुझ्यासाठी सोपं आहे.
1: हो.
0: बरं, मुलांचा बऱ्याचदा विषय गणित नावडता असतो, पण तुझा आवडता आहे ही चांगलीच गोष्ट आहे. आणि मग अबेकस शिकावं असं का वाटलं?
1: मला गणितात आधीपासूनच आवड होती, आणि जेव्हा मला कळालं की अबेकस वगैरे, मला आधी आमच्या शाळेत पण शिकवलं होतं थोडं, पण नंतर मला जेव्हा कळालं की हे खूपच सोपं आहे, मग मला क्लास लावायचा होता, हे तर मला मित्राकडनं कळालं.
0: अच्छा.
1: त्यामुळे मग मला त्याच्यात नंतर आवड निर्माण झाली, म्हणून मग मी पुढे ते कंटिन्यू केलं.
0: अच्छा. आणि मग तू कोणाकडे शिकलास? म्हणजे ब्रेनट्रेन एज्युकेशनच्या कुठल्या टीचरकडे तू शिकलास?
1: प्रमिला गांगुर्डे मॅडम.
0: बर. आणि मग ऑनलाईन जायचंस की ऑफलाईन, कसं होतं?
1: ऑफलाईन. हो.
0: तुला गणितात आवड होतीच, पण मग आधीच आपलं मूळचं गणित शिकत असताना अबेकस मध्ये तुला काय फरक वाटला?
1: अबेकस मुळे ब्रेन शार्प होतं असं म्हणतात, आणि मला तसा अनुभव आला पण.
0: बर.
1: म्हणजे जे गणिताचे प्रश्न मला सोडवायला वेळ लागत होता, किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन आपण जे करतो त्याला वेळ लागतो, ते जास्त सोपं व्हायला लागलं. फिंगरवर किंवा टूल तर आपण कॅरी पण करू शकतो, पण फिंगर्सवर जास्त सोपं वाटलं. त्याच्याने छोटे छोटे किंवा मोठे सुद्धा लवकर प्रश्न सुटत होते. वैदिक मॅथ्स मुळे सुद्धा खूप मदत झाली.
0: अच्छा, म्हणजे वैदिक मॅथ्सही तू शिकतो आहेस?
1: पहिली लेवल केली, आता दुसरी लेवल करायची आहे.
0: बरं, मग आता मला तूच सांग, एक विद्यार्थी म्हणून अबेकस आणि वैदिक मॅथ्स बद्दल दोघांचा फरक तू काय सांगशील?
1: अबेकस हे जास्त करून ऍडिशन सबट्रॅक्शन साठी असतं, म्हणजे त्याच्यावर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पण असतं, पण ऍडिशन सबट्रॅक्शन याच्यावर जोर जास्त आहे. आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या वैदिक मॅथ्स मध्ये जास्त आहेत.
0: बरं. अच्छा, म्हणजे तुला दोन्ही गोष्टींचा खूप फायदा आता सध्या होत असेल?
1: हो, मला आवडही आहे आणि त्याचा फायदाही होतोय.
0: बर, खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून, की एक इतका छोटा मुलगा उत्स्फूर्तपणे याच्याबद्दल बोलतोय, गणिताच्या आवडीबद्दल बोलतो आहे. मला एक सांग, हे दोन्ही शिकायला सुरुवात केल्यानंतर तुझ्या गणिताच्या मार्कांमध्ये तुला काही बदल जाणवले का?
1: हो, गणिताच्या मार्कांमध्ये तर नाही, पण पेपर जो होता तो लवकर, म्हणजे मला लवकर समजायला, ब्रेन शार्प झालं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन पण भरपूर होत होतं, त्यामुळे मला फार असं मार्कांमध्ये फरक तर पडला, पण त्याच्यामुळे माझी सुद्धा डेव्हलपमेंट झाली.
0: म्हणजे पूर्वी जो पेपर सोडवायला जास्त विचार करावा लागत असेल, तो आता पटकन आणखीन तू सोडवायला मदत होत असेल?
1: पटकन मदत होते.
0: बर. मला भार्गव तुला पुढे आणखीन एक असा प्रश्न विचारायचा की कुठली गोष्ट जर आपण सातत्याने केली तरच ती आपल्याला एक स्मरणात राहते, किंवा तिच्याबद्दल आपण एक काय म्हणतो ना, रोजच्या रोज ती ऍक्टिव्हिटी केली तर ती जास्त चांगली होते, फाईन होते, असं अबेकस बद्दल तू काय सांगशील? म्हणजे अबेकस एकदा शिकलं आणि सोडलं असं होणं नसेलच, तर याला रोजची प्रॅक्टिस गरजेचीच असेल.
1: तसं हे शिकायला तर खूप सोपं आहे, म्हणजे तुम्ही ते कंटिन्यू केलं तर त्याचा फायदा आहेच, पण कंटिन्यू नाही जरी केलं तरी सुद्धा त्याचा फायदा आहे, कारण ते शिकायला इतकं सोपं आहे की एका हातावर सुद्धा तुम्ही गणित करू शकता.
0: बर.
1: दोन हातांचा वापर करून तुम्ही मोठे गणित वापरू शकता.
0: बर. मग तू प्रॅक्टिस करतोस की नाही रोजच्या रोज?
1: हो, करतो.
0: बर. मला तुला आणखीन असं विचारायला आवडेल की अबेकसच्या व्यतिरिक्त तू आणखीन काय शिकतोस?
1: अबेकस आणि वैदिक मॅथ्स आणि रुबिक्स क्युब सुद्धा.
0: बर.
1: ब्रेनट्रेन एज्युकेशन, अबेकस, वैदिक मॅथ्स आणि रुबिक्स क्युब याच्यासोबत वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतं, योगासन वगैरे, चेस, या सुद्धा ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे.
0: बरं. म्हणजे तू पूर्णपणे ब्रेनट्रेनकडे जे काही चाललंय ते सगळंच तू एक आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आहेस?
1: हो.
0: रुबिक क्यूब हा एक खूप वेगळा प्रकार आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण ते रंग जोडण्याचा एक खेळ म्हणून तो समजत असतो, पण त्याची नेमकी संकल्पना काय?
1: त्याच्याने सुद्धा आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्याचे सुद्धा जे फॉर्म्युलाज असतात त्याच्यामुळे आपला स्पीड एक तर वाढतो.
0: बरं.
1: आणि त्याच्याने आपलं ब्रेन जास्त शार्प होतं, डेव्हलप होतं.
0: अच्छा, मग आता तू रुबिक क्यूबचे किती रंग जोडण्यापर्यंत पोहोचले किंवा तुला पूर्ण सॉल्व्ह करता आलाय?
1: हो, पूर्ण सॉल्व्ह करता येतो मला. 3x3, 2x2, पिरामिड्स क्यूब,
0: अरे
1: 4x4 सुद्धा येतो.
0: अच्छा, मला एक सांगता की अबॅकसच्या सुद्धा जशा आपल्या शाळेच्या परीक्षा असतात तशा परीक्षा असतात, तर तू किती परीक्षा दिल्यात आतापर्यंत?
1: मी 2 परीक्षा दिल्यात आतापर्यंत.
0: बर,
1: 2 स्टेट आणि 2 नॅशनल.
0: अच्छा,
1: एक जी होती ती ऑफलाईन दिली आहे आधी, आणि नंतर आपलं ऍप सुद्धा आलं त्याच्यामध्ये मी ऑनलाईन दिली.
0: बर बर बर, मला वाटतं ह्याच्यामध्ये बऱ्याचदा 10 सेकंदात इतकी गणितं, 1 मिनिटात इतकी गणितं अशा पद्धतीचं एक सोडवण्याचं हे असते पद्धत, तर तुझा स्पीड म्हणजे किती वेळात तू किती गणितं सोडवतो?
1: टाइम लिमिट असते, मग तेवढ्या लिमिटमध्ये तेवढे प्रश्न पूर्ण करावे लागतात. म्हणजे जवळपास 100 प्रश्न असतात, 15 मिनिटाच्या आत, 10 मिनिटाच्या आत ते करावे लागतात.
0: बर,
1: हो.
0: आणि तुझे पूर्ण होतात?
1: हो, 5-5.5 मिनिटापर्यंत होऊन जातात.
0: क्या बात आहे, म्हणजे 15 मिनिटाचा जो एक तो पेपर असेल किंवा ते जे तुम्हाला सॉल्व्ह करा दिलं ते तू 5 मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि तू पूर्णपणे ते सोडवतोस.
1: हो,
0: खूपच छान.
1: टाइम आणि अॅक्युरसी दोघही गरजेचे असतात.
0: नक्की नक्की, खूप छान ना तुझ्याशी बोलून वाटलं भार्गव. खरं तर खूप तुझ्या बोलण्यात जाणवतोय की तू स्वतः किती ऍक्टिव्ह आहेस, आणि या सगळ्यांचा फायदा नक्कीच तुला होतो आहेच आहे. तुला अशीच तुझी छान प्रगती हो, आणि तुला जे काय करायचं आहे पुढे ते तू लवकरात लवकर अचीव्ह करू. भविष्यात पुढे अजून काय करण्याची इच्छा आहे?
1: इच्छा तर बऱ्याच आहेत, पण आता ठरवायचंय.
0: अच्छा, म्हणजे असं अजून काही ठरलं नाहीये?
1: ठरलं नाहीये, आवडी तर बऱ्याच आहेत.
0: बर,
1: पण आता ठरवायचंय.
0: बर बर, म्हणजे काय आहे ते लवकरात लवकर ठरव आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात कर. तुला आम्ही खूप शुभेच्छा देतो. तुझ्या वयाच्या तुझ्या मित्रमैत्रिणींना तू काय सांगशील?
1: मी त्यांना सांगेन की तुम्ही सुद्धा ब्रेन ड्रेन, अबॅकस किंवा अशा बऱ्याच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये फोकस करा, ज्याच्याने तुमची पण ब्रेन डेव्हलपमेंट होईल.
0: नक्की नक्की, खूपच छान आणि खूप छान महत्वाचा तू हा सल्ला दिला आहेस. खरं तर आपण आपल्या वयाच्या माणसांना काय सल्ला देणार, पण तू एक जे काय शिकतो आहेस किंवा करतो आहेस त्याचं वेगळे पण जाणून तू तुझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा एनकरेज करण्याचा प्रयत्न करतो आहेस. तर नक्कीच जे पालक आता हा कार्यक्रम ऐकतात, जे श्रोते ऐकतात, त्यांनी जरूर आपल्या मुलांना सुद्धा अशा काही ऍक्टिव्हिटीज करण्यावरती भर द्यावा, आणि नुसतं सुरुवात करून उपयोग नाहीये तर ती पूर्णत्वाला नेणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला असं काही घडणार असेल तर जरूर आपण त्याचा विचार करावा. ब्रेन ट्रेन किंवा आणखीनही काही ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या सोबतीला आहेतच. भार्गव, तू आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीस, इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या, त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी तुझे आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, मी सुषमा दाते, नमस्कार. आपण प्रत्येक महिन्यात काही नावाजलेल्या गीतकारांबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आपण सारखी गाणी ऐकत असतो, दिवस रात्र गाणी ऐकतो. आपल्याला गायक आठवतात, गायिका आठवतात, चित्रपट आठवतात, संगीतकार देखील आठवतात. पण जे गीत लिहिलेलं आहे ते गीतकार मात्र फारसे आठवत नाहीत. म्हणून तर हा प्रपंच, आजचे जे गीतकार आहेत ते ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल, अरे वा, एवढी सुंदर गाणी यांनी लिहिली. तर आज आपण माहिती घेणार आहोत SH बिहारी यांची.

श्रोते हो, एस एच बिहारी यांचं खरं नाव होतं श्यामसुल खुदा बिहारी. हे बिहार मधले, बिहारच्या भूमीचं नाव त्यांनी गाजवलं आणि बिहारच्या भूमीचं नाव सुद्धा त्यांनी सतत धारण केलं. बिहारच्या आरा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. ते एस एच बिहारी म्हणूनच ओळखले गेले पुढे, आणि त्यांच्या शाळेचं शिक्षण आधी झालं, त्यानंतर कोलकाता येथे कॉलेजचं शिक्षण झालं. तिथे ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकत होते, बी ए करत होते. त्यांचं उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रचंड प्रभुत्व होतं. तिथे असतानाच ते प्रेमकविता करू लागले, शायरी लिहू लागले. याचबरोबर त्यांना खेळायची आवड सुद्धा होती. कोलकात्याच्या मोठ्या फुटबॉल क्लबतर्फे ते फुटबॉल खेळायचे, त्यामुळे असं म्हटलं जायचं की ज्यांचा हात आणि पाय आणि डोकं सगळं भराभर चालतं ते असे बिहारी. यांची सुंदर सुंदर गीतं त्यांनी लिहिली आणि सुंदर सुंदर फुटबॉलच्या मॅचेसही तरुण असताना त्यांनी जिंकल्या. सुंदर सुंदर गीताची रचना करणारे एस एच बिहारी, त्यांचा गीताचा सफरनामा इतका सोफा नव्हता. त्यांची परीक्षा देवानी अनेक ठिकाणी पाहिली. त्यांना काही फार मोठे पैसेही मिळाले नाहीत, प्रसिद्धी सुद्धा मिळाली नाही, पण त्यांची गाणी मात्र अजरामर ठरली. त्याचं झालं असं की 1946-47 ते मुंबईला आले. त्यांचे भाऊ प्रोड्युसर डायरेक्टर होते खरे, पण मुंबईला येऊनही त्यांना खूप स्ट्रगल करावं लागला. गरिबीशी झगडावं लागलं, झुंजावं लागलं. एका शू फॅक्टरीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी धरली, रबर फॅक्टरीमध्ये नोकरी करायला लागले, आणि ते करता करता ते लेखन करायचे आणि फिल्म सिटीमध्ये फेऱ्या मारायचे आणि अनेकांना भेटण्याचा प्रयत्न करायचे. आपलं गीत कोणीतरी घ्यावं यासाठी ते उभे राहायचे, तासन तास उभे राहायचे. महान संगीतकार अनिल विश्वास यांनी गीतलेखनाची त्यांना प्रथम संधी दिली. एस एच बिहारी यांनी लिहिलेल्या गझला आणि गीता त्यांनी ऐकलेली होती आणि म्हणून एस एच बिहारींना लाडली फिल्ममध्ये दोन गाणी लिहायला सांगितली. नंतर आई आणि दुनिया या सिनेमासाठी सुद्धा त्यांनी गाणी लिहिली, पण त्यांना काही खूप मोठं नावलौकिक मिळाला असं नाही. त्यांनी अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. एन दत्ता असतील, सी रामचंद्र असतील, श्यामसुंदर असतील, त्यांची गाणी गाजली मात्र ओ पी नय्यर आणि एस एच बिहारी या जोडी.

एकदा फिल्मस्टँडचे चक्कर ते नेहमी तिथे जायचे, उभे राहायचे आणि असं ते चक्कर काटत असताना, तिथे गेले असताना त्यांना खूप भूक लागली. खिशात पैसे नाहीत, खायला काही नाही. मग त्यांनी त्यांच्या दंडाला असलेला ताईत, त्याच्यामध्ये असलेलं एक चांदीचं नाणं आणि लाल रुमाल, ते सगळं सोडलं आणि ते चांदीचं नाणं विकून टाकलं आणि त्याची भजी खाल्ली आणि पुन्हा फिल्मिस्तानच्या इथे गेले. मुखर्जींना त्यांना भेटायचं होतं. मुखर्जींच्याकडे गेले तेव्हा SS बिहारींना मुखर्जींनी विचारलं, बाबू क्या बेचते हो? तर त्यांनी उत्तर दिलं, दिल के तुकडे. मुखर्जी खुश झाले आणि त्यांनी शर्तसाठी त्यांना गीत लेखनाची संधी दिली. SS बिहारी हे फारसे श्रीमंत नव्हते आणि ते कधीही गीत लिहून श्रीमंत झाले नाहीत, कारण गीतासाठी मिळणारं मानधन त्याला फारच अल्प असायचं आणि गाणी मात्र सगळे लिहून घ्यायचे. त्याच्याबद्दल त्यांना कधी काही वाईटही वाटलं नाही. त्यांना 2 मुलं 3 मुली, सफाया नावाच्या पत्नीशी त्यांचा विवाह झालेला होता आणि व्यक्तिगत आयुष्यात ते दुःख त्यांच्या वाट्याला बरंच आलं. गरिबी असल्यामुळे सगळ्यांचं सांभाळ करणं हे त्यांना जड जायचं, पण कधी त्यांनी त्याच्याबद्दल खंत व्यक्त केली नाही, राग व्यक्त केला नाही. गीतावर प्रेम केलं आणि त्यांच्या कुटुंबानेही गीतावर प्रेम केलं. त्यांची एक आठवण अशी अत्यंत व्यक्तिगत आयुष्याची दुःखद आहे की त्यांचा एक मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडून मेला आणि दुसरा मुलगा सुद्धा नंतर ॲक्सिडेंटमध्ये गेला. तरुण मुलं ॲक्सिडेंटमध्ये गेली. पुढे ते जेव्हा म्हातारे झाले होते तेव्हा त्यांच्या औषध पाण्यासाठी सुद्धा त्यांना फारसे पैसे नव्हते. हे सगळं आपण विचारात घेतलं तर कळतं गीतकार कोणकोणत्या खडतर प्रवासातून जात असतात.

लाखों है यहाँ दिल वाले मगर प्यार नहीं मिलता, याच्या ऐवजी असं म्हणायला लागेल लाखों है यहाँ दिल वाले मगर पैसा नहीं मिलता। गीतकाराच्या या खडतर प्रवासाचं आपण करावं तितकं चिंतन कमीच आहे, त्यांनी लिहिलेली गाणी मात्र हृदयाच्या कप्प्यात खोल ठेवून द्यावी अशीच आहे। एस एच बिहारी यांना ओ पी नय्यर खूप प्रेमाने वागवायचे, ते त्यांना खूप आवडायचे। ओ पी नय्यर एस एच बिहारींना उचे शायर म्हणायचे, कधी कधी शायर ए आझम म्हणायचे। त्यांच्या लेखणीत उतरलेली गीतं याच्यावर ओ पी नय्यर यांनी खूप प्रेम केलं। अनेक गीतांना चाली लावले आहेत रवी संगीतकार ओ पी नय्यर, नंतर शेवटी लक्ष्मीकांत प्यारेलाल सुद्धा। अशा एस एच बिहारींची काही अजरामर गीतं आपण आठवायची म्हटली तर ती सहज आठवतात। त्यांच्या लेखणीतनं आलेली पहा, है दुनिया उसी की, नंतर बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर आप आए, नंतर मेरा प्यार वो है कि मरकर भी तुमको, नंतर रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना, बेदर्द जमाना तेरा दुश्मन तारीफ करूँ क्या इसकी, नंतर आँखों में कयामत के कारण, नंतर एक अत्यंत जीवघेणं गाणं, फिर मिलोगे कभी इसका इस बात का वादा कर लो। अतिशय सुंदर, आपण ऐकत बसलो ना की गेलेल्या व्यक्तीची आठवण आपल्याला येते, निघून गेलेल्या व्यक्तीची आठवण येते आणि असं वाटतं परत कधी भेटणार का, याचा कधी कोणी वादा करू शकतो का। पण फार सुरेख गीत त्याने लिहिलं आहे। त्यानंतर कजरी लिहिले आहे, कजरा मोहब्बतवाला अखियों में ऐसे डाला, कजरेने लेली मेरी जान, ही तर गाणी किती लोक गात असतात, किती मुली गात असतात। नंतर एक सुंदर, अतिशय सुंदर गीत, चैन से हमको कभी आपने जीने ना दिया, जहर भी चाहा मगर पीना तो पीने ना दिया। एस एच बिहारी, आशा भोसले आणि ओ पी नय्यर हे त्रिकुट म्हणजे सुंदर गाणी की जी ऐकत राहावी आणि काळाच्या ओघात ती कधी लुप्तच होऊ नयेत अशी। मला वाटतं चैन से हमको कभी हे गीत आशाबाईंनी रेकॉर्ड केलं आणि ते ओ पी नय्यर बरोबर असलेलं शेवटचं गीत होतं आणि मग त्यांच्यामध्ये काहीतरी दुरावा आला आणि मग त्यांनी त्या गीतानंतर त्यांची गाणी गायली नाहीत। या गीताला बक्षीस मिळालं, अवॉर्ड मिळाला, पण अशातही घ्यायला आल्या नाहीत। ओ पी नय्यरने ते अवॉर्ड घेतलं आणि नंतर ते वाटेत समुद्रात फेकून दिलं अशी आख्यायिका आहे। पण गीतलेखक एस एच बिहारी मात्र उपेक्षितच राहिले, म्हणून गीतलेखन करणाऱ्या एस एच बिहारींना शायरे सदा शायरे आझम असं सतत म्हणायचंय ते ओ पी नय्यर आणि त्यांची किंमत ओ पी नय्यर करायचंय।

तसेच बिहारींबद्दल एक फार छान आठवण उपी नय्यर यांनी सांगितली आहे की एकदा स्टुडिओमध्ये एक मुलगी भेटायला आली आणि त्यांना वाटलं की आपल्यालाच भेटायला आली असेल किंवा आशाताईंना भेटायला आली असेल, पण ती मुलगी चक्क म्हणली की मी SH बिहारी गीतकार यांना भेटायला आले. ते आहेत का इथे? SH बिहारी आत बसलेलेच होते. त्यांनी ओपी नय्यर यांनी सांगितलं की बिहारी साहब आपको बुलाया है बाहर. मग बिहारी बाहेर गेले स्टुडिओच्या. ती मुलगी म्हणली की आपण इतकी सुंदर गीतं लिहिता की इतकी अर्थपूर्ण असतात आणि प्रेमाची गीतं तर इतकी छान असतात की ती कधी विसरतच नाही आपण आणि सतत ती आपल्या बरोबर चालत असतात. त्यामुळे माझं जीवन खूप सुंदर झालंय आणि म्हणून मी आपल्याला द्यायला एक छोटीशी रक्कम आणली आहे. मी जे काही आयुष्यात मिळवलं ती माझी छोटीशी पुंजी आपल्या चरणी मी अर्पण करते, असं म्हणून तिने काही पैसे होते ते त्या SH बिहारींच्या पायाशी ती ठेवायला गेली. तेवढ्यात SH बिहारी तिला म्हणले, बहन तुला माझी गीतं आवडतात हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि मग SH बिहारींच्या जवळ थोडेसे पैसे होते, त्यातले थोडेसे पैसे त्यांनी तिला दिले आणि ती पुंजी त्याच्याकडे परत केली आणि सांगितलं की हे देण्याची गरज नाही बेटा, खूप छान आहे की तुला माझी गाणी आवडतात. आणि मग ते परत आज स्टुडिओमध्ये आले, ती मुलगी निघून गेली. SH बिहारींना खूप कष्टात दिवस काढायला लागले. खूप गरिबी असायची, कुटुंबाचा प्रपंचाचा भार उचलताना फार कष्ट पडले, पण त्यांनी कधी कडवटपणा गीतात येऊ दिला नाही. त्या गीतामधला रोमांस तसाच राहिला. गीतामध्ये त्यांनी वैयक्तिक जीवनाची दुःख कधी मांडली नाहीत. त्यांच्या गीताची वैशिष्ट्य अशी होती की साध्या सोप्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी जे लिहिलं काव्य ते लोकांना चटकन कळत गेलं आणि लोकांच्या हृदयामध्ये त्यामुळे त्यांना स्थान मिळालं. प्रेमाच्या अनेक बाजू, प्रेमाच्या अनेक तक्रारी असतील किंवा प्रेम करत असताना विरह असेल किंवा प्रेम करत असताना एकमेकांबद्दल काहीतरी बोलायचं असेल, तर हे सगळं त्यांनी खूप छान मांडलं. होले होले चोलो मेरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे, लाखो है यहाँ दिलवाले, बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी, ही कितीतरी गाणी सहज सहज आपल्या तोंडावर येतात. आणि म्हणून हे गीतकार SH बिहारी आहेत यांची आठवण करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. SH बिहारींची आठवण करत पुन्हा पण एक त्यांचं गीत ऐकूया.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते आज या कार्यक्रमात आले धुळ्याला आणि मुलाखत घेते धुळ्यातील नामवंत फोटोग्राफर उमेश मुधोळकर यांची. ते गेले 27 वर्षे या फोटोग्राफीच्या व्यवसायात आहेत आणि तसं म्हणायला गेलं तर त्यांचे आजोबा आणि काका वडील हे सगळे या व्यवसायात होते, त्यामुळे 100 वर्षाच्या फोटोग्राफीची परंपरा त्यांच्या घराला लाभली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे फोटोग्राफी क्षेत्रात झालेले बदल या सगळ्याचे ते साक्षीदार आहेत ऐकून आणि पाहून. आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे फोटोग्राफी काल आज आणि उद्या. नमस्कार उमेश सर.
1: नमस्कार मॅडम.
0: मला असं म्हणायचं आहे की तुमच्याकडे खूप मोठी फोटोग्राफीची परंपरा आहे, थोडस आजोबांपासून सुरुवात करूया. तुम्हाला जे माहिती असेल त्यांच्याबद्दल सांगा.
1: हो नमस्कार. आजोबा हे मूळचे कर्नाटकातले मुधोळ गावातले, पण आजोबांपासूनच आम्ही धुळ्यामध्ये आहोत आणि आजोबांनी 1920 पासून फोटोग्राफी हा व्यवसाय सुरू केला. आग्रा रोडला फुलवाला चौकात आमचा स्टुडिओ आहे, तिथेच त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर वडिलांनी काकांनी सगळ्यांनी तो बघितला आणि नंतर आता तो वारसा मी पुढे चालवतो आहे.
0: त्यावेळेला कोणत्या प्रकारचे कॅमेरे होते? मला वाटतं ब्लॅक अँड व्हाईटच असतील.
1: हो, त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईटच होते. आमच्याकडे अजूनही तो एक मोठा कॅमेरा आम्ही बरेच वर्ष स्टोअर करून ठेवला होता की जो डोक्यावरती काळ कापड असं घेऊन मग फोटो काढत होते. त्याचे लेन्सेस पण होते आणि त्या काळी काच वापरली जायची, काचेची फिल्म असायची निगेटिव्ह म्हणून. त्याच्यानंतर मग पुढे रोल आले आणि मग आता डिजिटलाइज झालेला आहे, त्यामुळे आता मेमरी कार्डमध्ये सगळं पिक्चर येते आपल्याकडे.
0: बरोबर आहे. किती मोठा बदल झालेला आहे तिथपासून तर डिजिटलायझेशन पर्यंत. बरोबर आहे. पूर्वी सर्रास फोटो काढले जायचे का?
1: नाही, पूर्वी सर्रास फोटो नव्हते. पूर्वी प्रमाण कमी होतं पण क्वालिटी पूर्वीची खूप सुंदर होती ब्लॅक अँड व्हाईटची. त्याच्यात सिल्वर नायट्रेट वापरलं जायचं, त्यामुळे ते आजही आजपर्यंत चांगले टिकलेले आहेत, जे आजचे फोटो नाही टिकू शकत पूर्वीच्या तुलनेमध्ये.
0: आणि ते फोटो जे ब्लॅक अँड व्हाईट असायचे त्याचं डेव्हलपिंग वगैरे तुमच्या लॅबमध्येच केलं जायचं का?
1: हो, डेव्हलपिंग प्रिंटिंग सगळं आम्ही डार्करूम मध्ये तिथेच होत होतं. डेव्हलपिंग प्रिंटिंग सगळं तिथेच होत होतं, आमच्या स्टुडिओतच होतं.
0: आणि मग वडिलांच्या वेळेला फोटोग्राफीमध्ये काय बदल झाले?
1: वडिलांच्या वेळेस फोटोग्राफी कॅमेऱ्यामध्ये बदल झाले. तेव्हा 120 कॅमेरे होते, मोठी स्क्वेअर साईजची 2x2 इंचाची निगेटिव्ह असायची आणि लेन्सेस पण तेव्हा होते, पण तेव्हा खूप प्रगत असं नव्हतं. आजच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी होतं, पण तरी सुद्धा क्वालिटी खूप सुंदर होती ती.
0: बरं, तिथेही डेव्हलपिंग प्रिंटिंग तुमच्या इथेच होत
1: होतं? हो, ते डेव्हलपिंग प्रिंटिंग सगळं ब्लॅक अँड व्हाईटचं आमच्या स्टुडिओतच होतं.
0: आणि ते कॅमेरे परदेशातून यायचे का आपल्या इथे तयार?
1: नाही, इंडियातच मिळायचे.
0: अच्छा अच्छा. कारण काहीतरी 2-3 प्रकारचे कॅमेरे खूप ऐकले, याशिका किंवा
1: याशिका होता, एक रोली कॉर्ड होता. हा, ते आधी त्याच्या आधी आजोबांनी मागवले असेल, ते परदेशातून येत, पण ते मुंबईतून अव्हेलेबल झाले त्यांना.
0: हो, म्हणजे ते अँटिक पीस आहे आता तुमच्या आजोबांचा कॅमेरा हा. अगदी बरोबर. आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, कॅमेरेही वेगळे होते. तुम्ही फोटो काढायला सुरुवात केली तेव्हा कशी परिस्थिती होती?
1: हा, तेव्हा पेंटेक्स, रिको किंवा कोसिना वगैरे ह्या प्रकारचे कॅमेरे होते. 35mm चे कॅमेरे होते तेव्हा. रोल होते कोडॅक, कोनिका, फुजी वगैरे. तेव्हापासून मी फोटोग्राफीला सुरुवात केली आणि लहानपणापासूनच मी स्टुडिओमध्ये फोटो काढत असे. साधारण 1 10वी नंतर मी बाहेरचे फोटो पण काढायला सुरुवात केली.
0: मग तुम्हाला कोणी शिकवलं त्याच्यासाठी?
1: हो, त्यासाठी मला वडिलांनी आणि काकांनी शिकवलं. त्यांनी मला ट्रेन केलं की कसे फोटो काढायचे, अँगल्स कसे पाहिजेत, कशाला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, लाईट कसा पाहिजे, ते समजवलं.
0: आणि मग तेव्हापासून तुम्ही फोटो काढताय हे सगळे. आणि मग ते कलर डेव्हलपिंग वगैरे तुमच्या इथेच व्हायचं?
1: नाही, कलर डेव्हलपिंग आम्ही मुंबईतून सुरुवातीला करायचो, त्यानंतर औरंगाबादहून करायचो.
0: बरं.
1: आणि मग नंतर आता धुळ्यात सुरू झालंय, पण बरेच वर्षानंतर सुरू झालं, तेव्हा नव्हतं धुळ्यात.
0: आता ते तुम्ही वापरायला लागलात ते कॅमेरे कुठले होते?
1: पूर्वी आम्ही वापरायचो ते पेंटेक्स वगैरे होते, तिथून आम्ही सुरुवात केली. आता निकॉन, कॅनन असे आत्ताचे कॅमेरे आहेत आमच्याकडे. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, डिजिटलायझेशन आहे.
0: आणखी एक जरा गमतीदार प्रश्न, की काय किमती होत्या आजोबांच्या वेळेला? म्हणजे माहिती आहे का तुम्हाला कॅमेऱ्याच्या काय किमती असाव्यात?
1: हो, आजोबांच्या वेळेसच्या तर नाही, पण मला म्हणजे वडील सांगायचे तेव्हा नवीन सगळे कॅमेरे आम्ही घ्यायचो तेव्हा 4-4.5 हजार रुपये अशी त्याची किंमत होती, नवीनची किंमत.
0: तरी महागच होते. आणि सगळ्या घरात सर्रास कॅमेरे नसतील, त्यामुळे
1: नव्हते सर्रास कॅमेरे नव्हते
0: तेव्हा, कुठले कुठले फोटो काढले जायचे म्हणजे वडिलांच्या वेळेला? आता जसं वाढदिवस असू देत काहीही असू देत सारखे फोटो निघत असतात, त्यावेळेला एक 50 वर्षापूर्वी काय होतं स्थिती?
1: तेव्हा लग्नाचे फोटो प्रामुख्याने काढले जायचे, लग्न होते वाढदिवसाचं प्रमाण कमी होतं, नंतर डोहा जेवण किंवा संक्रांत सण असायचे ते पण काही फोटो काढले जायचे, आणि प्रत्येक सणाचे अगदी दोन चार तरी लोक येऊन फोटो काढत असायचे.
0: बर,
1: की रक्षाबंधन होतं किंवा बाकी दिवाळीत पण असतील तेव्हा दिवाळीत ग्रुप फोटो काढायचे, त्यामुळे लोक ते मेमरी स्टोअर ठेवण्यासाठी आमच्याकडे येत आणि फोटो काढत असत.
0: अरे वा, आणि शाळा कॉलेजेसमधनं ग्रुप फोटोची प्रथा केव्हा सुरू झाली साधारण?
1: शाळा कॉलेजची पण बरेच वर्षापासून आहे, धुळ्यातील बीएड कॉलेज मध्ये पण सुरुवात होती तेव्हा, एसएसपीएस कॉलेजमध्ये पण होते, साधारण 125 लोकांचा ग्रुप तेव्हा वडील काढायचं असे.
0: बापरे, एवढा सगळा तो कव्हर होत असे?
1: हो, सगळा तो कव्हर होत असे, आणि पूर्वी खूप मोठे कॅमेरा घेऊन जावं लागत असे, मग तेव्हापासूनची सुरुवात आहे.
0: मग ते ब्लॅक अँड व्हाईट होते का कलर्ड होते?
1: सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट होते आणि नंतर मग आता कलर होत गेले.
0: बरोबर, पण 125 लोक कॅमेऱ्यात मावायचे म्हणजे
1: स्किल होतं त्यांचं
0: उभं करण्यामध्ये किंवा सगळ्या याच्या योजनेमध्ये
1: स्किल होत.
0: वा, आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा फोटो काढायला लागलात तेव्हा बाहेर जाऊन म्हणजे आउटडोअर शूटिंग सारखं फोटोला जायला लागतं का तुमच्या स्टुडिओतच लोक फोटो काढतात?
1: सध्या स्टुडिओ पेक्षा आउटडोअरचं प्रमाण खूप जास्त आहे.
0: कशामुळे?
1: लोकांचं अवेअरनेस वाढलेला आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांना फोटो पाहिजे असतात, मोबाईलमध्ये पाहिजेत, लग्नात पण त्यांना कॅन्डिड पाहिजे, सिनेमॅटोग्राफी पाहिजे, आणि मॅटर्निटी आहेत किंवा प्री वेडिंग शूट आहे, पोस्ट वेडिंग शूट पण आहेत, त्यामुळे बाहेरचे कामं जास्त वाढली इनडोअरपेक्षा.
0: म्हणजे लोक खर्चिक झाली का हौशी झाली?
1: लोक हौशी तर होतीच पण आता खर्चिकही झाले.
0: बरोबर, आणि त्यांच्या काय कल्पना असतात म्हणजे प्री वेडिंग शूट मध्ये किती घेता तुम्ही फोटो?
1: प्री वेडिंग शूट मध्ये आम्ही साधारण 80-90 फोटो घेतो.
0: अरे बापरे, हा
1: हा. आणि दोन सॉंग्स बसतील असं आम्ही रेकॉर्डिंग करून घेतो, शूटिंग करतो आणि मग ते स्क्रीनला वगैरे आम्ही दाखवतो. फक्त आम्ही ते एकच काळजी घेतो की स्क्रीनवरती बघताना सगळे लोक बघत असतात, त्या दृष्टीने आम्ही सगळं व्यवस्थित फोटो शूट करतो.
0: पण सगळेच करतात असं नाही काही?
1: सगळेच नाही करत असतील, स्वतःला लवकर प्रसिद्ध करण्याच्या ह्याच्याने नसतील करावेत.
0: बरोबर, पण असं केलं पाहिजे, त्याच्यातली ती नैतिकता
1: जपली पाहिजे
0: आणि कॉन्फिडेन्शियल ठेवणं हा किती भाग महत्वाचा आहे फोटोग्राफीमध्ये?
1: हो, खूपच आहे. म्हणजे एखाद्या मुलगी जर आली असेल तर आम्ही तिचा भाऊ फोटो घ्यायला आला किंवा वडील आला तर त्यांना आम्ही रिसिप्ट शिवाय तिचा फोटो देत नसेल, ती स्वतः आली तर आम्ही तिला देत असू, पण दुसरं कोणी आलं तरी आम्ही आजपर्यंत दिलेला नाही.
0: हा, म्हणजे कोणी,
1: त्यामुळे ती नैतिकता आम्ही जपली आहे, कॉन्फिडेन्शियल पाहिजे असते.
0: हो हो. आणि वेडिंग साठी साधारण किती फोटो काढले जातात?
1: वेडिंग साठी हल्ली हजारात येत आहेत फोटो, कारण कॅन्डिड पण लागतं, बाकीची पण फोटोग्राफी आहे, त्यामुळे साधारण 1000 ते 1500 पर्यंत फोटो आम्ही काढतो. त्यानंतर फोटो सिलेक्शन होतं आणि मग अल्बम बनतो.
0: आणि बसतो कोण सिलेक्शनला? मग
1: सिलेक्शनला ज्यांचं लग्न आहे ते आणि आई वडील मुलगी चौघही बसतात.
0: आणि किती मोठा अल्बम करतात? मग
1: साधारण 450 ते 500 फोटोंचा अल्बम बनवतो. काही लोकांना अल्बम नको असतो, मग ते फक्त फोटो एक्सपोज करून घेऊन जातात.
0: बर, आणि ते फोटो सगळे अल्बम तयार केला तर त्याला साधारण काय खर्च येतो का? वेगवेगळे अल्बम मध्ये प्रकार?
1: अल्बम मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही साधारण किती फोटो घेतात त्याप्रमाणे त्यांचा बजेट आहे.
0: म्हणजे पुस्तकासारखं काही ठिकाणी पाहिलं ते काय आहे?
1: हल्ली फोटो बुक जो अल्बम आहे तो जास्त प्रचलित आहे. आधी करिझ्मा होता पण तो जरा वजनाने जास्त होता, पण तरी लोकांना तो आवडत होता. आता लाईट वेटच्या दृष्टीने फोटो बुक आलेला आहे.
0: बरं,
1: काही डिजिटल अल्बम्स पण आहेत.
0: म्हणजे काय लोकांना फोटो बुक म्हणजे काय?
1: फोटो बुक मध्ये मोठमोठे फोटो आपण कोलाज करतो आणि ते सगळे व्यवस्थित अरेंज करून आपण त्याला जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह बनवायचा प्रयत्न करून ते आपण फोटो बनवत असतो.
0: पण हे महाग होत असेल, खर्चिक होत असेल?
1: हे थोडस खर्चिक आहे आधीच्या मानाने.
0: हा, आणि साधारण लोक काय साईजचा फोटो चूज करतात? म्हणजे वेडिंगचे असतील किंवा वाढदिवसाचे असतील?
1: वेडिंगचे असतील तर त्याला साधारण 12x36 इंच या आकाराचा आम्ही अल्बम देतो, मध्ये त्याला फोन ठेवतो. म्हणजे 12x18 एक साईड, 12x18 दुसरी साईड, असं दोघं मिळून 12x36 आकाराचा एक अल्बम देतो आम्ही.
0: आणि हल्ली वाढदिवसाचे किंवा डोहाळ जेवणाचे किंवा असे बाकीचेही फोटो लोक काढतात, ते किती फोटो साधारण एका कार्यक्रमाचे घेतात?
1: वाढदिवसाचे साधारण 1,250 पर्यंत फोटो घेतात.
0: अरे बापरे.
1: हो, हल्ली वाढदिवस पण बराच वाढला आहे, लोकांचा उत्साह पण वाढला आहे,
0: तुमचं इन्कम पण वाढलं आहे, त्यामुळे
1: इन्कम पण वाढलं आहे. पण कॅमेरे पण महाग झाले आहेत आधीच्या तुलनेमध्ये.
0: आणि आधीच्या तुलनेत कॉम्पिटिशन आहे का नाहीये?
1: आधीच्या तुलनेत खूप कॉम्पिटिशन आहे. डिजिटलायझेशनमुळे प्रत्येकाला नवीन काहीतरी करावं असं वाटतं आणि इंटरनेटमुळे बऱ्याच लोकांना खूप चांगली माहिती मिळते. आम्हाला सुद्धा ग्राहकाकडून काही नवीन आयडियाज शिकायला मिळतात, त्यामुळे प्रत्येकाकडून काही शिकण्यासारखं आहेच. आता
0: तुम्ही काढलेले असे काही मेमोरेबल फोटो सांगता येतील का?
1: हो, मध्ये काही वर्षांपूर्वी जेलच्या बागेत एक बिबट्या आला होता, त्याचा 15-20 फुटावरून मी फोटो काढलेला आहे.
0: अरे बापरे.
1: बाकी तर आपलं मुख्यमंत्री साहेब आहेत, नितीनजी गडकरी आहेत, उद्धव ठाकरे आहेत, सुरेश प्रभू, अजित कडकडे, बऱ्याच लोकांचा मी फोटो काढलेले आहेत. आपले राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी आले होते धुळ्यात वाग्देवता मंदिरात, तेव्हा सुद्धा त्यांचा फोटो काढलेला होते. असे बरेच कार्यक्रम मोठमोठ्या लोकांशी संपर्क आला आणि त्यांचे फोटो काढायची संधी मिळाली.
0: वा, फारच छान आहे. तुम्ही कधी बाहेर गावी जाऊन फोटो काढलेत का?
1: हो, बाहेर गावी पण आम्ही बऱ्याच वेळा जातो, खास करून पुण्यात आणि नाशिकमध्ये जास्त वेळा जावं लागतं.
0: बर, मग कार्यक्रमासाठी की वेडिंगसाठी?
1: हो, वेडिंगसाठी आम्ही जातो.
0: हा, मग तेव्हा काय असतं, म्हणजे तुमची रिक्वायरमेंट काय असते?
1: रिक्वायरमेंट
0: तुम्ही कसे नेत आहे, कॅमेरे किंवा काय?
1: हो, आम्ही ते सगळे बरोबर घेऊन जातो, पार्टी बरोबर घेऊन जातो, किंवा मग पार्टी आम्हाला काही वेगळी सोय ट्रान्सपोर्टची अरेंज करून देते, आम्ही त्याच्या बरोबर जातो.
0: बरोबर.
1: आणि हल्ली चार पाच लोकांची टीम असते, त्यामुळे कॅन्डिड फोटोग्राफर वेगळा, सिनेमॅटोग्राफीवाला वेगळा, ड्रोनवाला वेगळा आहे. हल्ली ड्रोन पण लोकांना बराच लागतो, त्याची पण परवानगी घेऊन आणि मग आम्ही ड्रोन ने शूट करतो.
0: मग तुमच्याकडे पण असे 3-4 जण असतील हाताखाली?
1: हो, आमच्याकडे
0: लगेच येत असतील. आणि
1: हो, आमचे सहकारी आहेत, ते सगळे बोलवले की येतात.
0: म्हणजे आता तुमची पण एक टीम वर्क झालेला आहे?
1: हो, टीम वर्क झालाय,
0: की व्हिडिओ शूटिंग
1: फोटोग्राफीसाठी
0: आणि हे सगळं. तुम्हाला कधी असं वाटलं का की उभी चालो बुवा या फील्डमध्ये?
1: नाही, असं नाही वाटलं.
0: आणि मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की पूर्वी लोकांची वृत्ती आणि आता लोकांची वृत्ती यात काय फरक पडलेला आहे?
1: पूर्वीची लोकांची वृत्ती होती तशी आणि तो माणसाप्रमाणे सगळ्यांचा फरक जाणवतो तसा. आता पूर्वी काही लोक होते संकुचित, पण आता तसे नाही आहेत. आता बरेच लोक फ्री आहेत आणि ते समजता आहेत की कसे फोटो पाहिजेत, त्याप्रमाणे आताचे पण लोक चांगले आहेत. पूर्वीचे पण चांगले होते, पण ते सगळे
0: पण असायची, श्रीमंत लोकच जास्त फोटो काढायचे मला वाटतं.
1: हो, श्रीमंतच जास्त होते आणि पूर्वी प्रमाण असायचं की बस एवढे फोटो झाले आता पुरे, आता नाही काढायचं. आता तसं नाही राहिलं की आता डिजिटल कॅमेरा असल्यामुळे जास्त फोटो काढले जातात, मग ते सिलेक्शन करतात, त्यामुळे आता तेच उलट जास्त सांगतात की ह्यांचा पण घ्या, त्यांचा पण फोटो काढा, त्यामुळे फोटोचं प्रमाण पण वाढलं आहे.
0: फोटोचं प्रमाणही वाढलं, अगदी बरोबर. आणि हे सगळं तुम्हाला सेव्ह करून ठेवायला लागत असेल ना, चुकून डिलीट झालं वगैरे असं कधी घडतं का?
1: नाही, आम्ही 2-3 ठिकाणी बॅकअप घेऊन ठेवतो की अजून तरी चुकून डिलीट झालेलं नाही आहे, होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतो.
0: बरोबर.
1: आणि शेवटी मशीन आहे, कुठे काही व्हायरस आला, काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आम्ही 2-3 ठिकाणी घेतो.
0: बरोबर. तुम्ही कुठे वर्कशॉप्स केली आहेत नवीन किंवा तुम्ही घेतली आहेत?
1: नाही, मी वर्कशॉप मधून 2-3 ठिकाणाहून मी ट्रेनिंग घेतलेलं आहे.
0: आणि तुम्ही नवीन मुलांना ट्रेनिंग दिलं? एकदा बीएड कॉलेजमध्ये येऊन सगळं सांगितलं होतं त्या मुलांना फोटोग्राफीचं, तसं काही ठिकाणी ट्रेनिंग दिलेत का नवीन पिढीतल्या लोकांना?
1: नवीन पिढीतल्या किंवा काही सहकाऱ्यांना ट्रेनिंग दिल्या आहेत, पण असं प्रॉपर वर्कशॉप मी अजून घेतलेला नाही.
0: तुमच्या या सगळ्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आवडीनं या क्षेत्रामध्ये शिरला आहात, तुमच्या ह्याला 100 वर्षाची परंपरा आहे. पुढे तुमची मुलं याच फील्डमध्ये येणार आहेत का?
1: त्यांना मी सगळीची माहिती करून दिली, त्यांना आवड पण आहे, पण बेसिक ग्रॅज्युएशन जे आहे ते आधी महत्वाचं आहे, ते तर सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे आणि नंतर त्यांनी त्याप्रमाणे त्यांच्या आवडीप्रमाणे यावं.
0: बरोबर. फार छान. आज तुम्ही आम्हाला अगदी पूर्वीच्या काळी कॅमेरे कसे होते त्याची माहिती दिली आणि आजची फोटोग्राफी डिजिटल कशी आहे याची माहिती दिली. आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही तरुण पिढीला काय सांगाल फोटोबद्दल?
1: सगळी नैतिकता सांभाळून आपण भरपूर छान फोटोग्राफी करा. आणि सगळ्यांना साथ द्या.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. श्रोते हो, हा होता आजचा आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम उमेश मुधोळकर यांच्याबरोबर. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानुया या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते गांधी तीर्थ आणि अजिंठा लेणी या दोन ठिकाणांबद्दल, पण त्या ठिकाणांची माहिती सांगण्याचा उद्देश मात्र नाही. आपल्याला हे ऐकल्यानंतर लक्षात येईल. तर झालं असं की काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, तेव्हा माझ्याकडं पाहुणे आले होते, आणि खास पाहुणे होते बरं का. कोण होते तर मुलगी जावई आणि छोटा नातू. बऱ्याच दिवसांनी ते सुटी काढून आले असल्याने आम्ही सुटी कुठंतरी छान अशा निसर्गरम्य ठिकाणी घालवायचं ठरवलं. आणि मग आमचं असं ठरलं की इथून जवळ असलेल्या जळगावला गांधी तीर्थ बघायला जायचं आणि त्यासोबतच तिथं असलेली अजिंठा लेणी बघायची. आणि म्हणून आम्ही आमच्या गाडीनं जळगावला जाण्यासाठी निघालो. मंडळी, चाळीसगावहून जळगावला जाताना शिरसुली रोडवर जैन हिल्सवरच गांधी तीर्थ वसलेला आहे, तेव्हा आधी तिथंच जायचं असं ठरवलं आणि तिथं गेलो. तो दिवस होता 26 जानेवारीचा, प्रजासत्ताकाचा दिवस, सगळीकडे सुटी. आणि दुसऱ्या दिवशी शनिवार आणि नंतर लगेच रविवार लागून आल्यामुळे सलग 3 दिवस सुट्या आल्या. आणि त्यामुळं झालं काय की सगळ्या पर्यटन स्थळांवरती कमालीची गर्दी जमली. पण सुदैवानं गांधी तीर्थावर मात्र फारशी गर्दी नव्हती, अशी ठिकाणं लोक कमी पाहायला जातात. जळगावचे उद्योगपती पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून या गांधी तीर्थाची निर्मिती झाली आहे. 300 एकरच्या विस्तीर्ण परिसरामध्ये 65,000 स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं हे भव्य ठिकाण आहे. संपूर्ण बांधणी लाल रंगाच्या जोधपुरी दगडामध्ये केलेली आहे. विस्तीर्ण जलाशय आणि महात्मा गांधींचा तिथं असलेला पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो. मंडळी, आपण प्रवेशद्वारातून तिकीट घेऊन आत शिरलो की अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा वाटेनं आपली गाडी वर असलेल्या वाहनतळापर्यंत जाते. आपण तिथं जात असताना भोवतालचा जो निसर्गरम्य परिसर आहे तो आपलं मन मोहून टाकतो. विविध झाडं, फुलं, अत्यंत सुंदर असे हिरवेगार लॉन्स दृष्टीला पडतात. विस्तीर्ण आमराई आहे. आम्ही गेलो त्यावेळेला नुकताच आंब्यांना मोहर येऊ लागला होता आणि त्याचा घमघमाट वातावरणामध्ये पसरला होता. कोकिळेचा मंजूळ स्वर कानावर पडत होता, पक्ष्यांचा किलबिलाट होता आणि झाडावर आणि इतस्तत बसलेली वानरं आमचं स्वागत करत होती. असं सगळं मोठं रम्य आणि छान वातावरण होतं. अशा या वातावरणामध्ये इतर कुठलेही कर्णकर्कश आवाज मात्र नव्हते. प्रदूषण, शहरातला गजबजाट आणि गोंगाटही नव्हता. सगळा परिसर कमालीचा स्वच्छ. एखादा कागदाचा कपडा सुद्धा इकडे तिकडे पडलेला नव्हता. गांधी तीर्थाच्या वास्तूत प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, पाण्याच्या बाटल्या इत्यादी न्यायला परवानगी देत नाहीत, त्यामुळं आम्हाला ते बाहेरच ठेवावं लागलं. आतमध्ये गेल्यानंतर गांधीजींचा मोहनदास ते महात्मा हा प्रवास कसा झाला ते आपल्याला विविध प्रकारे अनुभवता येतं. त्यासाठी चित्र, दृकश्राव्य साधनं आदींची व्यवस्था आहे. गांधीजींच्या वापरातल्या विविध वस्तू, त्यांच्या स्मृती जागृत करणारं साहित्य आपल्याला त्या ठिकाणी आढळतं. पेंटिंग्ज आहेत, म्युरल्स, जुने फोटो आहेत. गांधीजींशी संबंधित तर 2 लाखांवर कागदपत्र त्या ठिकाणी आहेत.
त्यांनी केलेली 152 भाषणं, हजारो पुस्तकं, 119 देशांनी गांधीजींवर काढलेली तिकीटं आणि आणखीन बरंच काही पाहताना एक परिपूर्ण म्युझियम पाहिल्याचा आनंद आपल्याला मिळतो. आणि ते सगळं पाहत असताना आपण खरोखर थक्क होऊन जातो. मंडळी, आज गांधीतीर्थ हे पर्यटन स्थळ म्हणून सर्वार्थानं विकसित झालेलं आहे. ज्यांना गांधीजींच्या जीवनावर संशोधन करायचं आहे त्यांच्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. नवीन पिढीला गांधीजी जाणून घ्यायचे असतील तर या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी. या ठिकाणी सशुल्क भोजन आणि राहण्याची सुद्धा सोय होऊ शकते. हे सगळं स्वच्छ प्रदूषणरहित वातावरण आम्ही अनुभवलं. आणि दुसऱ्या दिवशी अजिंठा लेणी पाहण्यासाठी जळगावमध्येच आम्ही थांबलो, जळगावमध्येच मुक्काम केला. अजिंठ्याला जाण्यासाठी सकाळी लवकर निघालो. सुमारे 1.5 तासांचा प्रवास करून अजिंठ्याला पोहोचलो. पाहतो तर काय, लेण्यांच्या वाहनतळावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आम्हाला पार्किंगसाठी मोठ्या प्रयासानं जागा मिळाली, पण तिथून लेण्यांपर्यंत जाण्यासाठी खास बसेसची व्यवस्था होती. आपलं स्वतःचं वाहन वरपर्यंत नेता येत नाही, पण ज्या बसनं वर जायचं होतं त्या बसच्या तिकिटासाठी लांबच लांब अशा रांगा लागल्या होत्या. साधारणपणे तासभर रांगेत उभं राहिल्यानंतर आमचा नंबर लागला आणि बसने आम्ही अगदी 10 ते 15 मिनिटात लेण्यांजवळ पोहोचलो. देशी विदेशी पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली होती. प्रत्येकाच्या हातात पाण्याच्या बाटल्या, खाऊच्या पुड्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या. लोक आपलं पाणी पिऊन झाल्यानंतर, जवळचे पदार्थ खाल्ल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कागद इतस्तत फेकून देत होते. अजिंठा लेणी किंवा हे पर्यटन स्थळ हा आपला आंतरराष्ट्रीय वारसा आहे आणि तो आपण जपला पाहिजे. हे ठिकाण स्वच्छ ठेवलं पाहिजे अशा प्रकारची भावना अभावानंच आढळली. लेण्यांमध्ये तर प्रचंड गर्दी होती. विशाल अशा विविध भाव असलेल्या बुद्धमूर्ती, भित्तीचित्र, सुंदर ललना, त्यांचे पोशाख, दागिने यासाठी अजिंठ्याची लेणी प्रसिद्ध आहेत. पण गर्दीच इतकी होती की गर्दीमुळं या सगळ्यांचा आनंद नीट घेता आला नाही. मंडळी, बऱ्याचशा लेण्यांमधील चित्र तर आता अस्पष्ट झाली आहेत, मूर्ती भग्न आहेत. आणि ज्या काही मूर्ती चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्यांची माहिती सोबत गाईड किंवा पुस्तक असेल तर त्यातून पाहता येते आणि लेण्यांचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येऊ शकतो. या ठिकाणी 29 लेण्या असून आपल्या आवडीनुसार आणि उपलब्ध वेळेनुसार आपण त्या पाहू शकतो. तरी मंडळी, या लेण्या पाहायच्या

कारण दोन्ही स्थळं आपापल्या परीनं श्रेष्ठच आहेत. मग कोणता फरक आहे? तर फरक आहे तो स्वच्छतेचा, त्यांची व्यवस्था ठेवण्याचा. मी कालच्या दिवशी पाहिलेलं, आदल्या दिवशी पाहिलेलं गांधी तीर्थ अगदी स्वच्छ कार राहू शकतं. आणि जी अजिंठा लेणी जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे तो परिसर स्वच्छ का राहू शकत नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडला. गांधी तीर्थ स्वच्छ ठेवण्यासाठी तिथले नियम कडक आहेत, त्या नियमानुसारच पर्यटकांना वागावं लागतं. तिथले कर्मचारी सुद्धा ते ठिकाण स्वच्छ राहील म्हणून कमालीचे दक्ष असतात. पण अशा प्रकारच्या सूचना खरं तर अजिंठ्या लेण्यासाठी सुद्धा आहेतच, पण त्याची दखल कोण घेतो? मंडळी, जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची सक्ती केली जात नाही, आपल्यावर पाळत ठेवली जात नाही, कोणीतरी आपल्या पाठीमागे काठी घेऊन उभा राहत नाही, तोपर्यंत आपण नियम पाळायला स्वेच्छेनं तयारच होत नाही अशी आपली मानसिकता का बरं तयार होते? एक उदाहरण सांगतो मंडळी. मी काही वर्षांपूर्वी भूतानमध्ये गेलो होतो. भूतान हा भारताजवळ असलेला एक छोटासा देश, पण आपल्या घरांची, रस्त्यांची, पर्यटन स्थळांची स्वच्छता कशी राखावी हे भूतानमधून नागरिकांकडून, भूतानमधल्या नागरिकांकडून आपल्याला खरोखर शिकण्यासारखं आहे. भूतानमध्ये आम्ही जेव्हा बसमध्ये प्रवास करत होतो तेव्हा त्या बसच्या एका कोपऱ्यामध्ये एक डस्टबिन ठेवली होती आणि त्या बसचा ड्रायव्हर आम्हाला इतरत्र कुठेही कचरा टाकू देत नव्हता. आपला कचरा किंवा प्लॅस्टिकची जी काही आवरणं असतील, खाद्यपदार्थांचे पुढे असतील, ते त्या डस्टबिनमध्येच टाका असं तो विनवत होता. मंडळी, आमची बस वास्तविक तेव्हा त्या भूतानमधल्या डोंगर रांगांमधून जात होती. खरं म्हणजे आम्ही खिडकीतून ते पुढे किंवा त्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्स वगैरे बाहेर टाकल्या असत्या तर तिथे पाहणारं कोणी नव्हतं. आमच्यातल्या एका प्रवाशानं खोडसाळपणे त्या ड्रायव्हरला विचारलं, अहो तुम्ही सांगता ठीक आहे पण इथं पाहणारं कोण आहे? आम्ही खिडकीतून बाहेर टाकलं तरी काय बिघडणार आहे? आम्हाला कुठला दंड होणार आहे? तेव्हा तो ड्रायव्हर असं म्हणाला की इथं बाकी कोणी नसलं तरी मी आहे ना. माझ्या देशामध्ये आम्ही अशा प्रकारे कुठेही कचरा टाकत नाही, डस्टबिन या ठिकाणी ठेवली आहे, आपण त्यातच कचरा हा टाका. तर मंडळी, आपला देश स्वच्छ राहावा ही भावना त्या देशातल्या एका सामान्य ड्रायव्हरमध्ये आम्हाला आढळली. त्यासाठी तो किती जागरूक होता. तर मंडळी, अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थानं महान होईल, स्वर्गतुल्य होईल आणि स्वच्छ राहू शकेल, आपलं पर्यावरण चांगलं राहील असं मला वाटतं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

गोरे भैया तो फिर वार तू।

एफएम बैंड 91.9 सह रेडियो मंगल ध्वनि अपने कताहर रेडियो मंगल ध्वनि 91.9 सह एफएम तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मन रेडियो मंगल ध्वनि